0: ਹੁਣ ਇੱਕ ਨਾਮ ਦੀ ਇਸ ਢੰਗ ਦੀ ਚੋਣ ਕਰਕੇ ਗੁਰਬਾਣੀ ਚੋਂ ਤੇ ਆਪਣਾ ਇੱਕ ਸੰਪਰਦਾ, ਆਪਣਾ ਇੱਕ ਮਤ ਚਲਾਉਣਾ, ਆਲੇ ਦੁਆਲੇ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਇਕੱਠਾ ਕਰ ਲੈਣਾ ਤੇ ਖਿਮਾ ਕਰਨੀ, ਧਾਰਮਿਕ ਤੌਰ ਤੇ ਬੰਦਾ ਤੇ ਕੋਈ ਬਹੁਤ ਸਿਆਣਾ ਹੈ ਨਹੀਂ, ਤੇ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਲੰਬੀ ਚੌੜੀ ਭੀੜ ਦੇ ਚ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਨਿਯਮ ਹਕੀਮ ਆਪਣੇ ਇਸ਼ਤਿਹਾਰ ਵੰਡ ਕੇ ਨਕਲੀਆਂ ਦਵਾਈਆਂ ਵੇਚ ਛੱਡ ਦੇਣ, ਚੱਲ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਤੇ ਇਸ਼ਤਿਹਾਰਬਾਜ਼ੀ, ਗੁਸਤਾਖੀ ਮਾਫ਼ ਠੀਕ ਹੈ, ਯੁੱਗ ਇਸ਼ਤਿਹਾਰਬਾਜ਼ੀ ਦਾ, ਪਰ ਕਦੀ ਫੁੱਲ ਨੇ ਇਹ ਨਹੀਂ ਆਖਿਆ ਕਿ ਮੇਰੇ ਚ ਖੂਬਸੂਰਤੀ ਹੈ, ਮੇਰੇ ਵਿੱਚ ਮਹਿਕ ਹੈ। ਉਹਨੂੰ ਇਸ਼ਤਿਹਾਰ ਕੱਢਣੇ ਪੈਣ ਕਿਸੇ ਫੁੱਲ ਨੂੰ, ਸੂਰਜ ਨੂੰ ਇਸ਼ਤਿਹਾਰਬਾਜ਼ੀ ਕਰਨੀ ਪਈ ਹੈ ਵੀ ਮੇਰੇ ਚ ਰੋਸ਼ਨੀ ਹੈ, ਮੇਰੇ ਚ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਹੈ। ਚੰਦਰਮਾ ਨੂੰ ਕੋਈ ਇਸ਼ਤਿਹਾਰ ਲਾਣੇ ਪਏ ਨੇ ਕਿ ਮੇਰੇ ਵਿੱਚ ਸ਼ੀਤਲਤਾ ਹੈ, ਮੇਰੇ ਵਿੱਚ ਚਾਨਣੀ ਹੈ, ਮੇਰੇ ਵਿੱਚ ਠੰਡਕ ਹੈ। ਹਿਮਾਲਿਆ ਪਰਬਤ ਕੋਈ ਇਸ਼ਤਿਹਾਰ ਪਿਆ ਵੰਡਦਾ ਹੈ ਵੀ ਮੇਰੇ ਵਿੱਚ ਠੰਡ ਹੈ, ਮੇਰੇ ਚ ਸ਼ੀਤਲਤਾ ਹੈ। ਤੇਰੇ ਚ ਕੋਈ ਸ਼ੀਤਲਤਾ ਹੈ, ਤੇਰੇ ਚ ਕੋਈ ਗੁਣਾਂ ਦੀ ਮਹਿਕ ਹੈ, ਤੇਰੇ ਅੰਦਰ ਕੋਈ ਰੱਬੀ ਚਾਨਣਾ ਹੈ, ਤੂੰ ਚਾਨਣਾ ਹੀ ਜੋ ਹੈ ਇਸ਼ਤਿਹਾਰ ਹੈ, ਤੈਨੂੰ ਇਸ਼ਤਿਹਾਰ ਕਢਾਉਣ ਦੀ ਲੋੜ ਹੀ ਨਹੀਂ ਹੈ, ਉਹ ਚਾਨਣਾ ਹੀ ਇਸ਼ਤਿਹਾਰ ਹੈ, ਉਹ ਮਹਿਕ ਹੀ ਇਸ਼ਤਿਹਾਰ ਹੈ। ਫਿਰ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਸੰਤ ਮਹੰਤ ਡਿੰਬੀ ਜੋ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਮੰਤਰਾਂ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਤੇ ਪਰਚੇ ਵੰਡਣ, ਸਮਝ ਲੈਣਾ ਨਿਯਮ ਹਕੀਮ ਨੇ, ਤੇ ਨਿਯਮ ਹਕੀਮ ਦੀ ਲਪੇਟ ਚ ਕੁਛ ਬੰਦੇ ਜ਼ਰੂਰ ਆਉਣਗੇ। ਨਕਲੀ ਦਵਾਈਆਂ ਲੈ ਲੈਂਦੇ ਨੇ ਲੋਕੀ, ਰੇਲ ਦੇ ਡੱਬਿਆਂ ਚ ਵੀ ਲੋਕੀ ਦਵਾਈਆਂ ਵੇਚਦੇ ਪਏ ਨੇ, ਫੁੱਟਪਾਥ ਦੇ ਉੱਤੇ ਵੀ ਲੋਕੀ ਦਵਾਈਆਂ ਵੇਚਦੇ ਪਏ ਨੇ, ਬਾਜ਼ਾਰ ਦੇ ਵਿੱਚ ਬੈਠੇ ਬੈਠੇ ਵੀ ਲੋਕੀ ਨਕਲੀ ਦਵਾਈਆਂ ਵੇਚਦੇ ਪਏ ਨੇ। ਨਿਯਮ ਹਕੀਮ ਆਪ ਰੋਗੀ ਨੇ, ਨਿਯਮ ਹਕੀਮ। ਅੱਖਾਂ ਦਾ ਸੁਰਮਾ ਇੱਕ ਲੈ ਕੇ ਮੇਰੇ ਕੋਲ ਸੱਜਣ ਆਇਆ, ਕਹਿੰਦੇ ਕਿ ਗਿਆਨੀ ਜੇ ਇਹਦੇ ਨਾਲ ਜੋਤ ਵੱਧਦੀ ਹੈ, ਤੇ ਮੈਂ ਕਿਹਾ ਤੂੰ ਤੇ ਚਸ਼ਮਾ ਲਾਇਆ ਅੱਖਾਂ ਤੇ, ਤੇਰੀ ਜੋਤ ਕਿਉਂ ਨਹੀਂ ਵੱਧੀ? ਸੁਰਮਾ ਲੈ ਕੇ ਆਇਆ ਮੇਰੇ ਕੋਲ, ਜਿਸ ਦਿਨ ਤੇਰਾ ਚਸ਼ਮਾ ਨਹੀਂ ਹੋਏਗਾ ਤੇਰੀ ਸੁਰਮੇ ਦੀ ਕਰਾਂ ਬਾਤ, ਮੈਂ ਤਾਂ ਸਮਝਾਂਗਾ। ਇੰਨਾ ਮੋਟਾ ਤੂੰ ਚਸ਼ਮਾ ਲਾਇਆ ਹੋਇਆ ਤੇ ਮੈਨੂੰ ਲਿਆ ਕੇ ਦਿੰਦਾ ਪਿਆ ਸੁਰਮਾ, ਤੇ ਮਤਲਬ ਇੰਨਾ ਸੀ ਤੁਸੀਂ ਲਾਓ ਆਲੇ ਦੁਆਲੇ ਜਿਹੜੇ ਬੈਠੇ ਨੇ ਉਹ ਵੀ ਤੁਹਾਨੂੰ ਦੇਖਣ, ਹੋਰ ਵੀ ਖਰੀਦਣ, ਸਿਲਸਿਲਾ ਇਸ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਚੱਲੇ। ਗੱਲ ਜਿਹੜੀ ਸੀ ਇਤਨੀ ਸੀ, ਮੈਂ ਕਹਿੰਦੀ ਪੁਰਖਾ ਤੇਰਾ ਚਸ਼ਮਾ ਲੱਗੇ ਹੋਇਆ ਤੇ ਹੋ ਸਕਦਾ ਇਹ ਸੁਰਮਾ ਮੈਂ ਲਾਇਆ ਤੇ ਮੈਨੂੰ ਵੀ ਮੋਟਾ ਚਸ਼ਮਾ ਹੀ ਲਾਉਣਾ ਪੈਣਾ, ਹੋਰ ਕੁਛ ਨਹੀਂ, ਮੈਂ ਨਹੀਂ ਲਾਉਣਾ ਇਹ ਚਸ਼ਮਾ, ਮੈਂ ਸੁਰਮਾ ਨਹੀਂ ਲੈਣਾ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਨਿਯਮ ਹਕੀਮ ਬਹੁਤ ਥਾਂ ਥਾਂ ਤੇ, ਪਰ ਆਖਿਰ ਉਹ ਖਿਮਾ ਕਰਨੇ ਸੁਰਮਾ ਵਿਕਦਾ ਹੈ ਉਸਦਾ, ਐਸੀ ਗੱਲ ਨਹੀਂ, ਲੋਕੀ ਲੈਂਦੇ ਨੇ, ਆਪਣੀਆਂ ਅੱਖਾਂ ਖੋਲਦੇ ਨੇ, ਅੱਖਾਂ ਤੇ ਚਸ਼ਮੇ ਲਵਾਉਂਦੇ ਨੇ ਸੁਰਮਾ ਪਾ ਪਾ ਕੇ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੀਆਂ ਠੀਕ ਠਾਕ ਅੱਖਾਂ ਨੇ ਉਹ ਵੀ ਖਰਾਬ ਖਰਾਉਂਦੇ ਨੇ। ਇਸ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਰਾਧਾ ਸਵਾਮੀਆਂ ਇਹਨਾਂ ਨਿਯਮ ਹਕੀਮਾਂ ਦੇ ਪਖੰਡੀ ਮੰਤਰ ਵੀ ਚੱਲ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਚੱਲਦੇ ਨੇ, ਬੜੀ ਦੁਨੀਆ ਲਪੇਟ ਚ ਆ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਚੰਗੇ ਭਲੇ ਗੁਰੂ ਕੇ ਸਿੱਖ ਤੇ ਰਾਧਾ ਸਵਾਮੀ ਬਣ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਨਿਯਮ ਹਕੀਮ ਦੇ ਕਾਬੂ ਚ ਆ ਕੇ, ਪਕੜ ਦੇ ਚ ਆ ਕੇ। ਪਰ ਇਹ ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਸਾਜਿਸ਼ ਵੀ ਹੈ। ਖੈਰ ਮੈਂ ਗੱਲ ਲਮਕਾਵਾਂ ਨਾ, ਰੋਗਾਂ ਦਾ ਆਪਣਾ ਆਪਣਾ ਦੌਰ ਆਉਂਦਾ ਤੇ ਕੋਈ ਇੱਕ ਅੱਧ ਰੋਗ ਵਿਸ਼ੇਸ਼ ਰੂਪ ਦੇ ਮਨ ਵਿੱਚ ਛਾਇਆ ਹੁੰਦਾ, ਬਾਕੀ ਦਬੇ ਹੋ ਜਾਂਦੇ ਨੇ। ਅਜੋਕੇ ਸਮੇਂ ਜਿਹੜਾ ਮੂਲ ਰੂਪ ਦੇ ਵਿੱਚ ਰੋਗ ਛਾਇਆ ਹੋਇਆ ਉਹ ਹੈ ਅਹੰਕਾਰ, ਹਉਮੈ, ਮੈਂ ਹਾਂ। ਹਉਮੈ ਚ ਗ੍ਰਸਿਆ ਹੋਇਆ ਮਨੁੱਖ ਬਰਾਬਰੀ ਨਹੀਂ ਦੇਗਾ, ਕਿਉਂਕਿ ਬਰਾਬਰੀ ਹੋਏ ਤੇ ਹਉਮੈ ਟਿਕ ਨਹੀਂ ਸਕਦੀ, ਕਿਉਂਕਿ ਮੇਰੇ ਜੈਸਾ ਕੋਈ ਹੋਰ ਵੀ ਹੈ, ਤੇ ਜਦ ਮੇਰੇ ਜੈਸਾ ਕੁਝ ਹੋਰ ਹੈ ਤਾਂ ਮੇਰੀ ਕਮਜ਼ੋਰੀ ਹੋ ਗਈ, ਮੇਰੇ ਮੈਂ ਵਿੱਚ ਚੋਟ ਆ ਗਈ, ਤੇ ਮੇਰੇ ਜੈਸਾ ਕੋਈ ਹੋਰ ਤੀਜਾ ਵੀ ਹੈ, ਹੋਰ ਕੋਈ ਚੌਥਾ ਵੀ ਹੈ, ਫਿਰ ਅਹੰਕਾਰ ਨਹੀਂ ਟਿਕ ਸਕਦਾ। ਨਿਰਾ ਮੈਂ ਕਵੀ ਥੋੜ੍ਹੀ ਹਾਂ, ਹੋਰ ਵੀ ਕਵੀ ਹੈ, ਉਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਇੱਕ ਹੋਰ ਵੀ ਕਵੀ ਹੈ, ਹੋਰ ਵੀ ਕਵੀ ਹੈ, ਅਹੰਕਾਰ ਨੂੰ ਟਿਕਣ ਲਈ ਮੌਕਾ ਨਹੀਂ ਮਿਲਦਾ। ਨਿਰਾ ਮੈਂ ਹੀ ਵੱਡਾ ਵਪਾਰੀ ਨਹੀਂ, ਇੱਕ ਹੋਰ ਵੀ ਹੈ, ਉਸ ਸਾਹਮਣੇ ਇੱਕ ਹੋਰ ਵੀ ਹੈ, ਉਸ ਤੋਂ ਇੱਕ ਹੋਰ ਵੀ ਹੈ, ਤੇ ਵੱਡਾ ਹੋਮੇ ਦੇ ਤਲ ਦੇ ਉੱਤੇ ਜਿਹੜਾ ਜੀਣ ਵਾਲਾ ਨਾ, ਉਹਨੂੰ ਵੱਡਾ ਵਪਾਰੀ ਨਹੀਂ ਚੰਗਾ ਲੱਗੇਗਾ, ਵੱਡਾ ਕਵੀ ਨਹੀਂ ਚੰਗਾ ਲੱਗੇਗਾ, ਵੱਡਾ ਕਲਾਕਾਰ ਨਹੀਂ ਚੰਗੇ ਲੱਗੇਗਾ, ਕਿਉਂ? ਵੱਡੇ ਦੇ ਆਉਂਦਿਆਂ ਵਿਚਾਰਾ ਆਪ ਛੋਟਾ ਹੋ ਜਾਂਦਾ, ਤੇ ਛੋਟਾਪਣ ਅਖਰਦਾ, ਛੋਟਾਪਣ ਚੋਟ ਕਰਦਾ, ਅਹੰਗ ਦੇ ਚ ਗ੍ਰਸਿਆ ਹੋਇਆ, ਹੋਮੇ ਦੇ ਚ ਗ੍ਰਸਿਆ ਹੋਇਆ, ਤਾਂ ਫਿਰ ਹੁਣ ਕੀ ਕਰਦਾ ਹੈ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਬੰਦਾ? ਦੂਜਿਆਂ ਨੂੰ ਛੁਟਿਆਓ, ਆਪਣੇ ਆਪ ਨੂੰ ਵੱਡਾ ਕਰੋ, ਬਸ ਇੰਨੀ ਗੱਲ ਹੈ, ਛੁਟਿਆਓ। ਇਹ ਦੇਸ਼, ਖਾਸ ਕਰਕੇ ਸਾਡਾ ਦੇਸ਼, ਜਿਤਨੇ ਅਹੰਕਾਰ ਦੇ ਚ ਲੰਘ ਰਿਹਾ, ਗੁਰਬਾਣੀ ਜੋ ਕੁਛ ਕਹਿ ਰਹੀ ਹੈ, ਇਤਨਾ ਅਹੰਗ ਭਾਵ ਮੈਂ ਕਿਸੇ ਹੋਰ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਦੇਖਿਆ, ਇਤਨੀ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਦੇ। ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਅਹੰਕਾਰ ਤੇ ਅਹੰਕਾਰ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੇ ਹਰ ਪਹਿਲੂ ਵਿੱਚ ਪ੍ਰਗਟ ਹੋ ਰਿਹਾ, ਥਾਂ ਥਾਂ ਦੇ ਚ ਪ੍ਰਗਟ ਹੋ ਰਿਹਾ। ਸਦੀਆਂ ਦੀ ਗੁਲਾਮੀ ਨੇ ਸੰਪੰਨ ਬੰਦਿਆਂ ਨੂੰ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਅਹੰਕਾਰੀ ਬਣਾ ਦਿੱਤਾ, राजस्थान च दास रहिंदे छोटे मोटे रजवाड़े धनवान उन्हां नूं आखदे ने अन्ने दाता। अगले बेचारे मजदूर गल करनगे ना अन्ने दाता, हुक्म करो तुसी अन्ने दाता, साडे अन्न दाता। जणे खणे नूं अन्न दाता कही जांदे। हुण जिहड़ा जणे खणे नूं अन्न दाता कही जांदा उह अन्न दाते नूं समझ सकेगा, जुड़ सकेगा कि अन्न दाता कौन है। दद्दा दाता एक है दूसर ना इनको, जुड़ सकेगा। जिहड़ा अन्न दाता थां थां ते कही जांदा, हर एक नूं जो है आखी जांदा, दब गया, मर गया, मिट गया। और अहंकारियां ने कईयां नूं मिटा दिता। मैं देखे है अहंकारी प्रधाना ने गुरुद्वारियां दे बेशतर ग्रंथियां नूं इतना नीवा कर छड़िया है, इतना निमाणा कर छड़िया है, चपड़ासी तो भी थल्ले चले गए। ते हुण इह प्रधान जद गुरुद्वारे जान पहले सस्त्री अकाल ग्रंथी बुलावे, असी प्रधान है यह बुलावे, तो महाराज का वजीर थोड़ी हो गए तो चपड़ासी तो भी थल्ले लै गए उसनों। तुसी उहदी वैल्यू की रहण दिती, तुसी उहदी हस्ती की रहण दिती। इस वास्ते जब मैं समुचे हिंदुस्तान का बाहर देशों का भ्रमण करदा तो जिहड़े मैनू ग्रंथी मिलते ने ग्रंथी पढ़ने के लायक नहीं ने, पर कसूर सिर्फ उन्हां ग्रंथियों का नहीं, उहदे च 50% कसूर मैं प्रधानां दा वेखदा गुरुद्वारियां दे। दबाओ, इतना दबाओ, इतना दबाओ मिटा ही दिओ। किधरे अखंड पाठ भी रखना है, किधरे कोई धार्मिक सम्मेलन भी होना है, तो राय प्रधान साहब देणगे, ग्रंथी साहब नहीं देणगे। तो इस ढंग दे नाल समुचे देश दे च धार्मिक मसलियां दे च भी प्रधान छा गए, जिन्हां नूं शायद बथेरियां नूं ते 10 गुरुआं दे नाम भी नहीं आउंदे, पंज बाणियां दे पाठ दा भी नहीं पता। और मैं सच हकीकत दसां, इक कहे मैनूं भई पंज बाणियां केड़ियां ने, ते 30 साल दा प्रधान चले आ रहे असीं गुरुद्वारे दा, पंज बाणियां दा पता नहीं केड़ियां ने, ते पंज बाणियां केड़ियां ने ज्ञानी जी दसो। मैं कहा चलो शुक्र है तूं कमजोरी प्रगट ते कर दित्ती, कई ते कमजोरी प्रगट भी नहीं करदे, उहनूं पता भी नहीं। कि जो इस तरह के बंदे गुरुद्वारियां दे मुखी होणगे, धर्म प्रचार किस तरह होएगा, ते ग्रंथी रागी खिमा करनी चपड़ासी तो थले चले जाणगे, बिल्कुल गिर जाणगे। ये ढांचा सानू बदलण की लोड़ है, ये सही करण की लोड़ है, ये सुधारण की लोड़ है। असी सियासत का एक विंग अलग बना लई है, ते धार्मिक काम करन वालियां नू कुछ अलग तकवीयत दे दई है। राजनीतिक बंदे उन्हां दी मदद करन, धार्मिक उन्हां दी मदद करन, लेकिन होवन वक ऐसा ना होवे कि धार्मिक बंदा धर्म दा मुखी बन के भी खिमा करनी असेंबली हाल दे बूहे खड़कांदा फिरे ते पार्लियामेंट दे दरवाजे खड़कांदा फिरे, इह नहीं गल शोभा देंदी। सारी शक्ति तो उस पासे वंडी जाएगी, धर्म प्रचार कौन करेगा ते किवें करोगे, सारा समा उस पासे खर्च हो जाएगा, सारी शक्ति उस पासे खर्च हो जाएगी। ते ग्रंथी उन्हां जो है प्रधानां दी परिक्रमा ही करदे आ, समा व्यतीत करदे न, ते खिमा करनी गुरु की परिक्रमा करन दा ते इहनां कोल वक्त ही नहीं रहेगा, की परिक्रमा करनगे। ये सारिया कमजोरियां जो थां थां ते मैनू दिखाई दित्तियां ने, मिशनरी होण दे नाते अपना फर्ज अदा करदे होया थानू सुना दित्तियां ने, मनना इस ढंग दा सही निजाम बनाना ते थोड़ा कम, कहना एहसास करा देना ये दास दा कम, मैं अपना फर्ज निभाया तुसीं अपना फर्ज निभांदे जाओ। ता मैं समझदा दोए मिल कारज उपजे राम नाम संजोग। तो खैर मैं गल नूं मुकावां ना, अहम भाव होमें दे च ग्रसिया होया मनुख दूजे नूं बर्दाश्त नहीं कर सकेगा, ते इह देश सदियां तों होमें दा ही रोगी है। इत्थों दा ब्राह्मण ओह कहिंदा बाकी सारे मैथों थले ने, मेरी बराबरी दा कोई भी नहीं, ना खत्री ना शूदर ना वैश, सब मैथों थले। उन्हें पहले ढंडोरा दे दिता मैं वड्डा, अहंकार इतना अस्थूल हो गया, अहंकार इतना मोटा हो गया, मैं वड्डा, बाकी सब मेरे थले, बाकी सब मेरे कदमां विच। जद जद किसे ने ब्राह्मण की बराबरी का दावा किया ते पता या ते उसनू मिटाया खत्म किया, ते जे मिटा नहीं सके ते पता की आख्या भी ये भी पिछले जन्म का ब्राह्मण से, या यदि मां ब्राह्मणी है या यदा प्यो ब्राह्मण है, जैसे कबीर नाल गल जोड़ दी गई। हुण कबीर कौन है, मुसलमान है, पर सारे हिंदुस्तान च गल प्रचलित है नहीं जी ब्राह्मणी का लड़का है, कुंवारी ब्राह्मणी का लड़का है, खिमा करनी बिल्कुल झूठी गाथा बनाई गई है, सच्चाई नाल इसका दूर का भी कोई तल्लुक नहीं। कबीर कौन है ये रविदास तो पूछिए, जिहड़ा रविदास कबीर दे वक्त मौजूद सी, ये भगत समकाली ने इको टाइम दे च रहने, नामदेव त्रिलोचन सदना सैन कबीर रविदास ये सारे एको ही वक्त ने और ये सबूत थानू मिलणगे भगतां दी बाणी च। एक भगत दूसरे का जिक्र करता दूसरा पहले का जिक्र करता एक दूजे का जिक्र करते हैं। एक निक्का जिहा उदाहरण मैं दे दिया गल स्पष्ट हो जाएगी। कबीर जी का श्लोक है श्लोक जिहड़े तुसी पढ़दे हो उन्हां श्लोकां विच कबीर कहिंदे ने हर सो हीरा छाड़ के करे आन की आस ते नर दोजक जाएंगे सत भाखे रविदास। ये श्लोक कबीर दा है रविदास दा नहीं है श्लोक कबीर दा है। ते कबीर कहिंदे ने जिहड़ा रविदास है ना सच कह रहे है कि हरी जैसे हीरे नू छड़ के जिहड़ा किसे होर आसा दे अपनी जिंदगी बतीत करदा है वह दोजकां च जाणगे दुखी होणगे। उन्हां ने आसा राम दी नहीं रखी जिन्हां ने दुखी होणगे। हुण इस तरह की पुकार की रविदास ने ते रविदास की पुकार नू कलम बंद किया शब्द बंद किया कबीर ने अपने शब्दों में। श्लोक कबीर का है ख्याल रविदास देना। इसे तरीके नाल रविदास कहिंदे ने नामदेव कबीर ते लोचन सदना सैन तरे कह रविदास सुनोरे संतो हर जी ते सबे सरे। हुण ये अपने शब्द विच कबीर का जिक्र करता है नामदेव कबीर ते लोचन कबीर अपने शब्द विच रविदास का जिक्र करता है। दोहां दे संकाली समकाली होने का सबूत ते मैं भी अर्ज करा सारे भगत एक दूजे का नां लैंदे ने नामा माया मोआ कहे ते लोचन मीर काए छीपो छाए प्यो दे संस्कारां नाल कबीर दे संस्कारां दा तालमेल नहीं बैठिया उन्हें जीवन दा ढंग कुछ होर लभ लिया। पर रविदास कहिंदे ने इस दा जन्म जिहड़ा है ए उस कुल दे च होया जिथे बकरीद मनाई जांदी है। गल स्पष्ट हो गई गल खुल गई। हुण इतना वड्डा विद्वान बनारस दे च पैदा हो जाए ते ब्राह्मणा दा दावा सी विद्वान ते सिर्फ ब्राह्मणा च ही पैदा होंदे ने किधरे होर पैदा नहीं होंदे ते हुण ब्राह्मण अपना बचाव किस तरह करन खिमा करने ओ कहण लग पए नहीं जी इहदी मां ब्राह्मणी सी ओ किधरे सुट गई सी इसनू गंगा दे तट ते इह नीमू नीरा चुक के लियाए ने इन्हां ने पालिया है इन्हां ने अपनी कुख तो जन्म नहीं दिता इह ते चुक के लियाए ने। इंज कहानी जोड़ दित्ती भगत माल विच भी जुड़ गई मक्खी दे उत्ते लोकी मक्खी मारी गए लकीर नू पिट दे गए। हकीकत कुछ भी नहीं सच्चाई कुछ भी नहीं सच्चाई ये जो गुरु ग्रंथ साहिब विच मिलदी जो इतिहास खिमा करनी है गुरबाणी की कसवटी ते पूरा नहीं उतरदा गुरु का सिख कह देगा गलत है गल खत्म। ऐ इतिहास की धारा गुरबाणी ते पूरी नहीं उतरती गुरबाणी साडे कोल कसवटी है ते जे कसवटी मौजूद है ते सोने नू परख लईए भी सोना शुद्ध भी है कि नहीं। कबीर की यह साखी अशुद्ध है शुद्ध नहीं है शुद्ध यह है जो रविदास कह रहे ने और गुरु ग्रंथ साहब जी महाराज के जो शब्द मौजूद ने जाके ईद बकरीद कुल गौ बध करे मानिए शेख शहीद पीरा जाके बाप ऐसी करी पूत ऐसी श्री तोहलो रोग प्रसिद्ध कबीरा। तो हूं इतना वड्डा आलम फाजल पैदा हो जाए ते कहानी जोड़ दी गई नहीं ये ते बामणी का पुत्र है फिर रविदास हो गया आलम फाजल हुण इहदे नाल की जोड़न नहीं जी ये भी ब्राह्मण सी ते रसोईया सी स्वामी रामानंद दा पिछले जन्म ही सी ब्राह्मणा नूं अपना पिछला जन्म दिखाई नहीं देंदा रविदास दा दिखाई दे दिता। ये जी पिछले जन्म स्वामी रामानंद दा रसोईया सी भगत माल तुसी लै लो किसी बाजार माई सेवा तो यही कहानियां मक्खी ते मक्खी मारी गई असलियत कुछ भी नहीं हकीकत कुछ भी नहीं गुरबाणी इसकी पुष्टि नहीं करती गुरबाणी तस्दीक नहीं करती। रविदास नूं क्यों ब्राह्मण साबित किया गया चमार जुतियां गंढदा पिया टके टके जुती गंढदा इन्ना वड्डा आलम फाजल और इतना वड्डा आलम फाजल के जिहड़ा वेदां दा मुखी पंडित पुरोहित उन्हों भी चुकना पिया उन्हों भी हार खानी पई उन्हों भी मात खानी पई हुण की आखना यह दावा ते करदे रहे विद्वान सिर्फ ब्राह्मणा च पैदा होंदे ने पैदा हो गया चमारां दे च पैदा हो गया जुलाहां च हुण की करना नहीं जी यह भी ब्राह्मणी दा ही पुत्र है यह पिछले जन्म दे च ब्राह्मण सी ए स्वामी रामानंद रसोईया सी उन्होंने श्राप दिता तो यह चमार दे घर दे जन्म होया मतलब सारे चमारा का जिहड़ा जन्म होया रामानंद दे श्रापे हुए ने और कुछ नहीं है गल तो इन्नी होगी और की नहीं ये कीर्ति बंदे ने श्रापे हुए कानून इन्हों श्रापे हुए किस तरह आखांगे पर कहानी तो भगत माल दी यह पई कहती है ब्राह्मणा की कहानी तो यही पई कहती है तो श्राप दिता जा चमार दे घर जन्म होवे तेरा ते चमार दे घर जन्म होना खिमा करनी शराप नहीं ये रब दी बख्शिश हो सकती है कि जेड़ा चमार सारियां दे नंगे पैरां नूं ढक देवे वो इन्ना वड्डा कीर्ति पता नहीं रब दी कितनी बख्शिश दा पात्र बनेगा। ਉਹਨੂੰ ਤੁਸੀਂ ਆਖੋਗੇ ਸਰਾਪੇ ਹੋਇਆ। ਜਿਹੜਾ ਨੰਗੇ ਤਨਾਂ ਨੂੰ ਕੱਪੜਿਆਂ ਨਾਲ ਢੱਕ ਦੇਵੇ ਉਹ ਜੁਲਾਹਾ ਤੇ ਬਹੁਤ ਮਹਾਨ ਹੈ, ਬਹੁਤ ਮਹਾਨ ਹੈ। ਪਤਾ ਨੀ ਕਿਤਨਿਆਂ ਦਾ ਉਸਨੇ ਨੰਗੇ ਚ ਕਜੇ ਹੋਇਆ, ਮਿਹਨਤ ਕਰ ਕਰਕੇ ਕੱਪੜੇ ਪਿਆ ਬਣਾਉਂਦਾ। ਪਤਾ ਨੀ ਕਿਸ ਕਿਤਨਿਆਂ ਵਾਸਤੇ ਉਸਨੇ ਛਾਂ ਮੁਹੱਈਆ ਕਰ ਦਿੱਤੀ, ਮਕਾਨ ਬਣਾ ਬਣਾ ਕੇ। ਉਹ ਰਾਜ ਮਿਸਤਰੀ ਤੇ ਮਹਾਨ ਹੈ, ਜਮਾ ਕਰਨੀ ਉਹ ਕਤਾ ਹੀ ਮਹਾਨ ਨੇ ਜੋ ਬਣੇ ਬਣਾਏ ਮਹਿਲ ਢਾ ਦੇਵੇ, ਅਗਲਿਆਂ ਨੂੰ ਲਗਨ ਕਰ ਦੇਵੇ ਔਰ ਜੁੱਤੀਆਂ ਅਗਲਿਆਂ ਦੀਆਂ ਖੋ ਲਵੇ। ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਤੁਸੀਂ ਥੋੜੀ ਮਹਾਨ ਆਖੋਗੇ, ਚੱਲਣ ਦੀ ਜੋ ਹੈ ਸਮਰੱਥਾ ਹੀ ਨਾ ਰਹਿੰਦੇ। ਖੈਰ ਗੱਲ ਕਿੱਥੇ ਦੀ ਕਿੱਥੇ ਪਹੁੰਚੀ, ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਬਰਾਬਰੀ ਦੇਣ ਨੂੰ ਸਾਡੇ ਦੇਸ਼ ਦੇ ਪੁਰਾਣੇ ਲੋਕ ਤਿਆਰ ਨਹੀਂ ਸਨ ਬਰਾਬਰੀ, ਕਿਉਂਕਿ ਬਰਾਬਰੀ ਦਿੱਤੀ ਤੇ ਆਪਣਾ ਅਹੰ ਭਾਵ ਨਹੀਂ ਰਹਿੰਦਾ। ਔਰ ਇਸ ਵਾਸਤੇ ਆਦਿ ਕਾਲ ਤੋਂ ਇੱਥੇ ਹਉਮੈ ਵਧਦੀ ਗਈ ਵਧਦੀ ਗਈ। ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਦੇ ਮਨ ਚੋਂ ਇੱਕ ਬਿਮਾਰੀ ਫੈਲੀ ਤੇ ਛੂਤ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਫੈਲਦੀ ਗਈ। ਮੈਂ ਪਹਿਲੇ ਅਰਜ਼ ਕੀਤੀ ਹੈ ਇਹ ਰੋਗ ਵੀ ਛੂਤ ਦੀ ਬਿਮਾਰੀ ਹੈ। ਕਿਸੇ ਦੇ ਸਰੀਰ ਤੋਂ ਕੁਝ ਐਸੀਆਂ ਬਿਮਾਰੀਆਂ ਪ੍ਰਗਟ ਹੁੰਦੀਆਂ ਦੂਜਿਆਂ ਨੂੰ ਲੱਗਦੀਆਂ ਤੇ ਫਿਰ ਬ੍ਰਾਹਮਣਾਂ ਤੋਂ ਫੈਲਣੀਆਂ ਸ਼ੁਰੂ ਹੋਈਆਂ ਇਸ ਦੇਸ਼ ਦੇ ਵਿੱਚ। ਅਹੰਕਾਰ ਫੈਲਣਾ ਸ਼ੁਰੂ ਹੋਇਆ ਕਿਉਂਕਿ ਬ੍ਰਾਹਮਣ ਨੇ ਜੋ ਕਹਿ ਦਿੱਤਾ ਮੈਂ ਹਾਂ ਤੂੰ ਨਹੀਂ ਹੈ, ਤੂੰ ਤੇ ਸਭ ਮੇਰੇ ਕਦਮਾਂ ਦੀ ਖਾਕ, ਮੇਰੇ ਪੈਰਾਂ ਦੇ ਥੱਲੇ, ਮੈਂ ਉੱਚਾ। ਔਰ ਬੜੇ ਅਸਥੂਲ ਢੰਗ ਨਾਲ ਇਸ ਦਾ ਦਾਅਵਾ ਦੁਨੀਆਂ ਵਿੱਚ ਕਿਸੇ ਥਾਂ ਤੇ ਐਸਾ ਦਾਅਵਾ ਨਹੀਂ। ਬਾਹਰ ਕਿਸੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਕੋਈ ਸਾਹਿਤਕਾਰ ਆਲਮ ਫਾਜ਼ਲ ਐਸਾ ਨਹੀਂ ਕਹਿੰਦਾ ਮੈਂ ਵੱਡਾ ਬਾਕੀ ਸਾਰੇ ਇੰਜ ਨੇ, ਕੋਈ ਨਹੀਂ। ਪਰ ਸਾਡੇ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਕਹਿੰਦੇ ਰਹੇ, ਪੁਰਾਣਾਂ ਦੇ ਗਿਆਤੇ, ਵੇਦਾਂ ਦੇ ਗਿਆਤੇ, ਸਿਮਰਤੀਆਂ ਦੇ ਗਿਆਤੇ, ਸ਼ਾਸਤਰਾਂ ਦੇ ਪੰਡਿਤ ਕਹਿੰਦੇ ਰਹੇ ਅਸੀਂ ਮਹਾਨ ਆ, ਬਾਕੀ ਸਾਰੇ ਤੁੱਛ ਨੇ। ਕਬੀਰ ਜੈਸੇ ਸੰਤ ਨੂੰ ਕਹਿਣਾ ਪਿਆ ਬਾਮਨ ਗੁਰੂ ਹੈ ਜਗਤ ਕਾ, ਭਗਤਨ ਕਾ ਗੁਰੂ ਨਾ ਹੈ। ਬਈ ਤੂੰ ਸਾਡਾ ਮੁਖੀ ਨਹੀਂ ਹੈ, ਗੱਲ ਖਤਮ। ਅਸੀਂ ਧਾਰਮਿਕ ਤੌਰ ਤੇ ਤੈਨੂੰ ਮੁਖੀ ਨਹੀਂ ਮੰਨਦੇ। ਜ਼ਹਿਰ ਬਹੁਤ ਫੈਲੇ। ਔਰ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ ਜਿਤਨਾ ਮੈਂ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਫੋਕੀ ਧਾਰਮਿਕ ਬੰਦਿਆਂ ਵਿੱਚ ਹੰਕਾਰ ਦੇਖਦਾ ਨਾ, ਇਤਨਾ ਹੋਰ ਕਿਸੇ ਚ ਨਹੀਂ। ਜਿੰਨਾ ਮੌਲਵੀ ਹੰਕਾਰੀ ਆਉਂਦਾ, ਜਿਤਨਾ ਬ੍ਰਾਹਮਣ ਹੰਕਾਰੀ ਆਉਂਦਾ। ਤੇ ਹੁਣ ਗੁੰਮ ਫਿਰ ਕੇ ਮੈਂ ਦੇਖਦਾ ਜਿਤਨੇ ਸਿੱਖ ਜਗਤ ਦੇ ਕਈ ਦਫਾ ਗਿਆਨੀ ਤੇ ਪ੍ਰਧਾਨ ਸਿਕੱਤਰ ਹੰਕਾਰੀ ਮਿਲਦੇ ਨੇ, ਸਾਧ ਸੰਗਤ ਹੰਕਾਰੀ ਨਹੀਂ ਮਿਲਦੀ। ਉਹ ਤੇ ਨਿਰਮਾਣਤਾ ਦੀ ਮੂਰਤੀ ਮਿਲਦੇ ਨੇ, ਇੰਨਾ ਹੰਕਾਰ ਪ੍ਰਬਲ। ਤਦੀ ਤੇ ਕਬੀਰ ਨੂੰ ਕਹਿਣਾ ਪਿਆ ਉਹਨਾਂ ਦਿਨਾਂ ਚ ਗ੍ਰੰਥੀ ਤੇ ਗਿਆਨੀ ਹੈ ਨਹੀਂ ਸਨ, ਤੇ ਮੇਰੇ ਖਲ ਕਬੀਰ ਨੇ ਲਪੇਟ ਚ ਲੈ ਲੈਣਾ ਸੀ। ਉਹਨੇ ਲਪੇਟ ਚ ਦੋਵਾਂ ਨੂੰ ਲੈ ਲਿਆ। ਅਮਰਦ ਜਗਰਾ ਰਹਾ ਨਾ ਕਹੋ ਪੰਡਤ ਮੂਲਾ ਛਾੜੇ ਦੋ, ਪੰਡਿਤ ਮੂਲਾਂ ਜੋ ਲਿਖ ਦਈਆ ਛਾੜ ਚਲੇ ਹਮ ਕਿਛੂ ਨਾ ਲਈਆ। ਇਕਬਾਲ ਵੀ ਇਹਨਾਂ ਦੋਵਾਂ ਤੋਂ ਤੰਗ ਆਇਆ, ਮੌਲਵੀ ਤੋਂ ਤੇ ਬ੍ਰਾਹਮਣ ਤੋਂ। ਉਹਨੇ ਆਪਣੀ ਸਾਰੀ ਸ਼ਾਇਰੀ ਦੇ ਚ ਇਤਨਾ ਗਿਲਾ ਖਿਮਾ ਕਰਨੀ ਕਿਸੇ ਡਿਕਟੇਟਰ ਕਿਸੇ ਜ਼ਾਲਮ ਤੇ ਵੀ ਨਹੀਂ ਕੀਤਾ, ਜਿਹੜਾ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਗਿਲਾ ਬ੍ਰਾਹਮਣ ਤੇ ਮੌਲਵੀ ਤੇ ਕਰ ਦਿੱਤਾ। ਸੱਚ ਕਹਿ ਦੂ ਐ ਬ੍ਰਾਹਮਣ ਗਰ ਤੂੰ ਬੁਰਾ ਨਾ ਮਾਨੇ, ਤੇਰੇ ਸਨਮ ਕੰਧੋਂ ਕੇ ਬੁੱਤ ਹੋ ਗਏ ਪੁਰਾਣੇ, ਅਪਨੋ ਸੇ ਬੈਰ ਰੱਖਣਾ ਤੂਨੇ ਬੁੱਤੋਂ ਸੇ ਸਿਖਾ, ਜੰਗੋ ਜਦਲ ਸਿਖਾਇਆ ਵਾਇਸ ਕੋ ਵੀ ਖੁਦਾ ਨੇ, ਅਪਨੋ ਸੇ ਬੈਰ ਰੱਖਣਾ ਤੂਨੋ ਬੁੱਤੋਂ ਸੇ ਸਿਖਾ। ਹੁਣ 33 ਕਰੋੜ ਦੇਵਤੇ ਲੜਦੇ ਨੇ, ਝਗੜਦੇ ਨੇ, ਇੱਕ ਦੇਵਤਾ ਦੂਜੇ ਨਾਲ, ਦੂਜਾ ਤੀਜੇ ਨਾਲ, ਤੀਜਾ ਚੌਥੇ ਨਾਲ, ਖਿਮਾ ਕਰਨੀ ਇੱਕ ਦੂਜੇ ਦਾ ਦੁਰਾਚਾਰ ਵੀ ਕਰਦੇ ਨੇ ਦੇਵੀ ਦੇਵਤੇ, ਚੋਰੀਆਂ ਯਾਰੀਆਂ ਦੇ ਚ ਵੀ ਨੇ, ਸਭ ਕੁਛ ਹੈ। ਤੇ ਹੁਣ ਉਹਨਾਂ ਦੇਵਤਿਆਂ ਦੀ ਉਪਾਸ਼ਨਾ ਕਰਨ ਵਾਲੇ, ਉਹਨਾਂ ਦੇਵਤਿਆਂ ਨਾਲ ਜੁੜਨ ਵਾਲੇ, ਔਰ ਦੇਵਤੇ ਵੀ ਪੱਥਰ ਦੇ, ਤੇ ਪੂਜਦਿਆਂ ਪੂਜਦਿਆਂ ਪੱਥਰ ਨਹੀਂ ਹੋਣਗੇ, ਦਿਲ ਦਿਮਾਗ ਪੱਥਰ ਹੋ ਜਾਣਗੇ। ਤੇ ਪੱਥਰ ਨਾਲ ਕੋਈ ਟਕਰਾਏਗਾ ਤੇ ਆਪਣਾ ਸਿਰ ਭੰਨੇਗਾ ਨਾ, ਇੰਨੀ ਹੈ ਨਾ। ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਦਾ ਇਹ ਸਿਰ, ਹਿੰਦੁਸਤਾਨ ਦਾ ਇਹ ਬ੍ਰਾਹਮਣ ਇਤਨਾ ਕਰੜਾ ਹੋ ਗਿਆ, ਪੱਥਰ ਪੱਥਰ ਨੂੰ ਪੂਜ ਪੂਜ ਕੇ ਪੱਥਰ ਹੋ ਗਿਆ, ਜਿਹੜੇ ਵਿਚਾਰੇ ਟਕਰਾਉਂਦੇ ਗਏ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਚਿਕਨਾ ਚੂਰ ਕਰਦਾ ਗਿਆ। ਅੱਜ ਤੱਕ ਤੇ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਹੀ ਹੋਇਆ। ਔਰ ਇਹਨਾਂ ਸਮਝਣਾ ਕਿ ਵਿਪਰੀਤੀ ਖਤਮ ਹੋ ਗਈ, ਪੱਥਰ ਦਿਲ ਖਤਮ ਹੋ ਗਏ ਨੇ, ਪੱਥਰ ਦਿਮਾਗ ਖਤਮ ਹੋ ਗਏ ਨੇ, ਮੌਜੂਦ ਨੇ। ਇਹ ਨਿਜ਼ਾਮ ਬਦਲਣਾ ਪਏਗਾ। ਇਹ ਪੱਥਰ ਦਿਲਾਂ ਦਾ, ਇਹ ਤੇ ਕੋਮਲਤਾ ਚਾਹੀਦੀ ਹੈ, ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਕੋਮਲਤਾ ਚਾਹੀਦੀ। ਤੋ ਖੈਰ ਇਕਬਾਲ ਕਹਿੰਦਾ ਸੱਚ ਕਹਿ ਦੂ ਐ ਬ੍ਰਾਹਮਣ ਗਰ ਤੂੰ ਬੁਰਾ ਨਾ ਮਾਨੇ, ਤੇਰੇ ਸਨਮ ਕੰਧੋਂ ਕੇ ਬੁੱਤ ਹੋ ਗਏ ਪੁਰਾਣੇ, ਅਪਨੋ ਸੇ ਬੈਰ ਰੱਖਣਾ ਤੂਨੇ ਬੁੱਤੋਂ ਸੇ ਸਿਖਾ, ਆਪਣਿਆਂ ਨਾਲ ਵੈਰ। ਕਮਾਲ ਦੀ ਗੱਲ, ਪੰਜਾਬ ਦੇਸ਼ ਦਾ ਅੰਗ ਤੇ ਸਾਰੇ ਪ੍ਰਾਂਤਾਂ ਨੂੰ ਹਰ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਸੰਪੰਨ ਕਰਨ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰੋ, ਪੰਜਾਬ ਨੂੰ ਕਮਜ਼ੋਰ ਕਰਨ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕਰੋ। जे तुसी एनएसए भी लाओ तो बाकी प्रांतां दी सजा एक साल की, पंजाब दे दो साल की, इत्थे दो साल की। जिस जिस प्रांत तुसी डैम बनाओ उस प्रांत के हवाले कर दो, पर इत्थे तुसी भाखड़ा बनाओ तो अपना ही कंट्रोल रखो, पंजाब नूं नहीं देना। यह क्यों दिता जाए? इन्हों तुसी अंग कभी समझे ही नहीं कि जब तुसी पंजाब नूं अपना अंग नहीं समझते तो पंजाब दे च रहण वाला थोड़ा अंग किस तरह होगा? उसनों तुसी अपना अंग एक हकीकत है, बहुत वड्डी सच्चाई है। अपनों से बैर रखना तूने बुतों से सीखा, तैनू पता ही नहीं सिख इस देश का जितना अपना है होर कोई अपना नहीं। इत्थे ते पुराने बंदे जय चंद पैदा होंदे रहे जो देश नूं गुलाम करदे रहे। इत्थे ते खिमा करनी भगत सिंह जैसे सिखां विच पैदा होए जो देश नूं आजाद कराउंदे रहे। इत्थे ब्राह्मणां दे जय चंद पैदा होंदे रहे जो देश नूं गुलाम करदे रहे। इत्थे इतिहास है, सामने इतिहास है। साडे विच तुसी इक जय चंद पैदा करके दिखाओ, इतिहास पढ़ के वेखो पुराना। जय चंदां दीआं डारां दीआं डारां लगियां पईआं ने इहनां विच, अथा अनंत। ते कमाल दी गल, अपनों से बैर रखना। इकबाल कहिंदा बई मैं इस देश दा वासी हां, मैं इस देश दे च रहिंदा, इस देश दे जमिया पलिया, मेरे पिता पितामा इस देश दे, पर अपनों से बैर रखना। तू नो बुतों से सीखा, जंगो जदल सिखाया, वाइस को भी खुदा ने तंग आके मैंने आखिर। हुण ए शहर गुरु रामदास जी दा वसाया होया ना, ते कदम कदम दे हर चौक देते कुछ ऐसे आकार बनाए जान पत्थरां दे जिथों गुरु रामदास की झलक हर पासे मिले। शहर गुरु रामदास का, ते तुसी सारे शहर घूम फिलो, खिमा करने इस तरीके के अंकार बनाए गए ने जिदे नाल गुरु रामदास जी नूं भुल जान, ये लोकी भुल जान। अपनों से बैर रखना तू नो बुतों से सीखा, अदो भी इन्ना मुतसबपना, इन्नी तंग दिली जो मैं इस शहर घूम फिर के देखदा। अपनों से बैर रखना तूने बुतों से सीखा, जंगो जदल सिखाया, वाइस को भी खुदा ने तंग आके मैंने आखिर। देरो हरम को छोड़ा, वाइस का वाज छोड़ा, छोड़े तेरे फसाने। गुरु तेग बहादुर साहब जी महाराज ने अपनी जान दे देते तिलक ते जनेऊ दी खातर। ते तिलक तारी जनेऊ तारी कदी जो है सरेआम नहीं कहिंदा कि मेरा जनेऊ बचे है गुरु तेग बहादुर साहब जी की मेहर दा सदका, बख्शिश दा सदका कोई कहिंदा? वैरी हो गए। शीशगंज में एक दफा आग भी लाई गई सी। अपनों से बैर रखना तूने बुतों से सीखा, जंगो जदल सिखाया, वाइस को भी खुदा ने तंग आके मैंने आखिर। देरो हरम को छोड़ा, वाइस का वाज छोड़ा, छोड़े तेरे फसाने। वी पंजी ऐती पैंती साल पहले इकबाल ने एक गल आखी है, ते 600 साल पहले कबीर कहता है, हमरा झगड़ा रहा न को, पंडित मूला छाड़े दो। भाव ए ब्राह्मण जे इकबाल दे टाइम इतना कठोर से ते कबीर दे वक्त भी इतना कठोर से, ते जे कबीर दे वक्त इतना कठोर से ते महात्मा बुद्ध दे वक्त भी इतना कठोर से, तदी उसने ब्राह्मणी निजाम नो मनन तो इनकार कर दिता। आखिया नहीं, ए कठोरता मैनू कबूल नहीं, ए मैनू जो है प्रवान नहीं। तो ब्राह्मणी निजाम दियां धजियां उड़ाइया महात्मा बुद्ध ने, ते पता ब्राह्मण चूंकि कठोर ते से शस्त्र लैके आया, 12 लख बोध भिक्षु कतल कर दिते गए इस देश दे। ब्राह्मण दे इशारे नाल, शंकराचार्य दे इशारे, इतिहास पढ़ के ते देखो। ब्राह्मणी निजाम तो जद भी कोई बागी होया भई ये निजाम सानू प्रवान नहीं, ये ते पत्थर है, इहदे नाल ते जिहड़ा नेड़े आंदा उहदा सिर टुटदा है। ये ते पत्थर है, पत्थर सानू कबूल नहीं। कोई जीवदा जागदा मनुख बैठना चाहिए, पत्थर क्यों बैठना? पत्थर ते देश नाल टकराणगे, देश नूं चिकना चूर करनगे। तो 12 लख बोध भिक्षु मौत दे घाट उतार दिते गए, ते बाकी बोध भिक्षु भज गए। ब्राह्मणा ने देश दे रहण नहीं दिता, टिकण नहीं दिता। कबीर पंथी खड़े हुए सन, ब्राह्मणा ने मिटा दिते, इतनी मैं अर्ज कर दी। स्वामी महावीर ने जैन पंथ चलाया, ब्राह्मणा ने चलन नहीं दिता। समुचे देश दे 50 लख तो ज्यादा नहीं ने। स्वामी महावीर भी ब्राह्मणी मत तो इनकारी होए, ते ब्राह्मण ने नहीं चलन दिता। 50 लख तो ज्यादा नहीं ने, हालांकि जैनिया के 24 अवतार ने, ते 24 अवतारां की तपस्या मेहनत खिमा करनी 50 लख तो ज्यादा नहीं पैदा कर सके। ब्राह्मणी निजाम की रुकावट। और होर भी मैं अर्ज करा, इत्थे सतनामी भी नहीं फैल सके। बहुत वड्डा ये पंथ चलिया, बहुत वड्डे पद्धर का ब्राह्मणी निजाम ने تھان تھان دے تے روکا کھڑیاں کر کے انہوں بھی ختم کیتا. تے پھر آئے گرو نانک کہن لگے نہیں پہننا میں جنیو. پاویں صدیاں تو پرمپرا میری امت دے چاہیے کہ جنیو پہننے نے پر میں ہوں اس پرمپرا نو توڑ دا میں نہیں جنیو پہننا. 9 سال دے گرو نانک ہل گیا برامنی سماج. 9 سال دا بچہ باغی یہ جنیو نہیں پہنتا. جی اج کہندا ہے جنیو نہیں پہنتا تے کل کہے گا مینوں ویدک ریتی پروان نہیں, پرسوں یہ کہے گا مینوں برامنی نظام پروان نہیں, ہنے تو ہی روکاں لاؤ. تو کھما کرنی قدم قدم دتے گرو نانک دیو جی مہاراج تو لے کے ہن تک جڑا وڈن دی کوشش کیتی گئی. پر میں انہاں برامنوں نوں آکھدا ہاں انہاں جڑا دے چے گرو ارجن دیو جی مہاراج نے, گرو تیگ بہادر صاحب جی نے اور گرو گوبند سنگھ جی دے لاڈلیا نے اپنا خون پایا ہے, کھما کرنی یہ جڑا نہیں وڈیاں جان. اپنی تھان تے مضبوط رہن گیاں اور مہان رہن گیاں. جتھے تنگ آ کے اقبال نے آخیا, جتھے تنگ آ کے کبیر نے کہا اور جتھے تنگ آ کے گرو نانک دیو جی مہاراج نے اعتراض کیتا انکار کیتا, اتھے تنگ آ کے گرو گوبند سنگھ جی مہاراج نو کہنا پیا میرا برامنی نظام نال کوئی مطلب ہی نہیں, شتری کو کہوں بامن کو نہ ہے, کہ تب آوت ہوں جو کروں. سپشٹ انج کہہ دیتا میں بامن دا پتر ہی نہیں, میرا بامنی نظام نال کوئی مطلب ہی نہیں, گل ختم, سلسلہ ختم. تو اتنے وڈے پدر دیتے اوتاری پرشاں نے, مہاتما بدھ نے, سوامی مہاویر نے, کبیر پنتھیاں نے اور ستنامیاں نے, تے پھر گرو گھر نے کوشش کی تھی. اور میں عرض کراں او نظام جڑے کھڑے ہوئے سن سدھار کبیر پنتھی جینی بودھی قریباً قریباً مٹا دیتے گئے اس دیش دے. اتہاس تسی پڑھ کے ویکھو, میں جد اس ڈنگ نال دیکھنا یہ مٹ کیوں گئے. مہاتما بدھ جیسا تپیشور 12 سال اس نے تپ کیتا, زندگی دے بڑے گہرے راز اس نے لبے, او دیش دے وچ انہاں رازاں نوں ونڈدا رہیا, لیکن کس نے روک کھڑی کر دیتی؟ برہمنا نے. نہیں ونڈن دینا, نہیں چلن دینا. ایتھے صوفی فقیران دے بھی قدم روکے گئے. اور میں عرض کراں جڑے جڑے برہمن تو ستائے ہوئے سن انہاں سارے بھگتاں نوں گرو ارجن تے گرو نانک دیو جی نے اپنایا. جڑے ستائے ہوئے سن, نام دیو ستایا ہوا سی, سود سود کر مار اٹھاؤ کہوں کروں باپ بیٹھلا, سودر سودر کر کے مار کے مینوں باہر کڈ چھڑے. میں دونوں مندر دیکھے نے, اونڈا تے بیٹھل مندر. بیٹھل مندر ہے پنڈرپور دے چ, تے جڑا مندر پھر چکے ہے وہ ہے اونڈا دے چ. اونڈا حضور صاحب تو 40 میل دوری تے ہے, تے پنڈرپور غالباً 300 میل پی جاندا ہے. ان دونوں تھان تے میں گیا, پھر یہ آیا مندر بھی دیکھا اونڈا دے چ. مورتیاں دا منہ ایک پاسے تے مندر دا دروازہ دوجے پاسے اج بھی ہے. ہنے جد پچھلے دنی کو 2 مہینے پہلے داس حضور صاحب گیا سی, پھر بھی میں اونڈا تو لنگدا ہویا گیا. کار تے جا رہے سی تو اونڈا 1 میل تھلے جو ہے ہائی وے تو تھلے ایک پاسے قصبہ ہے, میں کہ چلو ویک دے جاندے ہیں. باہر ہی اس دا مندر بنایا, جی تکے مار کے مندر چو باہر کٹیا سی نا, تے ہن بھی اس دا چھوٹا جیا مندر نام دیو دا باہر ہی بنایا ہے. اے نام دیو دا تھڑا ہے جی, ایتھے بیٹھا سی. تے پنڈرپور تے میں نرالا سلسلہ دیکھیا, اندر بٹھل دا مندر ویکھیا, طرح طرح دے دیوی دیوتیاں دیاں مورتیاں. تے جد میں باہر نکلن لگا نا دوجے دروازے دے رائیں, تے دوجے دروازے دے چ پوڑیاں دتے تھال دے چ ایک مورتی سی, تے پجاری آواز لان سنت نام دیو نو متھا ٹیک دے جاؤ, سنت نام دیو نو متھا ٹیک دے جاؤ. تے میں کہا پجاری جی پہلے مینوں گل دسو, ساریاں دی مورتیاں تے مندر دے اندر نے, تے نام دیو دی مورتی تے جتیاں چ رکھی ہوئی, تے لوکی جتیاں اتار کے اندر جاندے نے باہر نکلدے نے, تے پوڑیاں دے چ آکھن لگے یہ شودر ہے نا, ان کی مورتی اندر استھاپن نہیں ہو سکتی, شودر ہے. سنت نے متھا بھی ٹیکو پیسے بھی چڑھاؤ پر ہے نا شودر اندر نہیں بڑھن دے. اتھے بول میں اپنی ڈائری چ نوٹ کیتے, میں کہ نام دیو تینوں ادو تکے مار کے مندر چو باہر کڈیا سی, اج تیری مورتی نو تکے مار کے باہر کڈیا. یہ تے تیری مورتی نو بھی اندر وارن نو تیار نہیں, یہ تیری مورتی نو بھی اندر دین نو جو ہے تھان دین نو تیار نہیں. اج تک اے نظام موجود ہے, مورتی اس دی اندر نہیں استھاپن کرنی, باہر بیٹھے پوڑیاں تے بیٹھے. تے کھما کرنے नामदेव जैसे ब्रह्म ज्ञानी नाल इतनी ईर्ख, कबीर जैसे संत नाल इतना द्रोह, महात्मा बुद्ध जैसे महान पैगंबरी पुरुष नाल इतनी दुश्मनी, तो खिमा करनी जद पैगंबरां ते पैगंबर महान गुरु नानक देव जी महाराज लंबा और वड्डा आदर्श लेके आए तो उतनी वड्डी दुश्मनी सामने आनी सी, कुदरती गल है। क्योंकि गुरु नानक दे बनाए हुए सिद्धांत दे च ब्राह्मणी मत वास्ते कोई थां नहीं, जगह नहीं है। और 9 साल तो गुरु नानक ने यह बगावत शुरू की थी, मैं नहीं पहनना जनेऊ, गल खत्म, मैं परंपरावादी नहीं हूं और मैं वेद भी नहीं पढ़ना। दयानंद ने कह दिता गुरु नानक कोई वेद पाठी थोड़ी से, गुरु नानक को कोई संस्कृत थोड़ी आती थी, उन्होंने निर्भय की जगह पर निर्भव लिखा है। पर उन्हें कौन दसे गुरु नानक संस्कृत पढ़ाना आया इस देश, टीचर सी कोई संस्कृत पढ़ाना आया? नहीं, गुरु नानक सच पढ़ाना आया, सच के लिए। ये भाषा ते अलग अलग भांडे ने, चाहे वो अरबी है, फारसी है, संस्कृत है, पंजाबी है, सिंधी है, बंगला है, मराठी है, ये ते भांडे ने। देखना तो यह भांडे दे भोजन की है, ये ते भांडे ने, भोजन छकन लई भांडे चाहिए ने। ये अरबी एक भांडा है, संस्कृत एक भांडा है, इंग्लिश एक भांडा है, पंजाबी एक भांडा है, और इसी तरीके नाले बर्तन है बंगाली, सिंधी, मराठी। सवाल तो यह है भांडे च है कि भांडा सोने का होवे ते भांडे दे च मिट्टी होवे ते भुख मिटेगी मिट्टी खा के? ते जे भांडा अगर मिट्टी का होवे ते ओदे 36 प्रकार का भोजन परोसिया होया होवे, खिमा करने छक के तृप्ति मिलेगी। और अब तो मैं मनदा ही नहीं कि कोई भांडा मिट्टी का है, सारे भांडे सोने दे ने, चाहे वह संस्कृत है तो चाहे फारसी है, चाहे अरबी है तो चाहे पंजाबी है, चाहे उर्दू है तो चाहे बंगला है, चाहे मराठी है, ये सब भांडे सोने दे ने। पर भांडे की महानता सोने करके नहीं, भांडे की महानता होगी भांडे च है कि अगर भांडिया पखंड है, भांडिया झूठ पिया, भांडिया च वितकरे पे ने, भांडिया च दुश्मनी पई है, इन्हों भांडिया की करिए छक के तृप्ति मिलेगी? वैर विरोध पे होवे, वरण वंड पई होवे, और तरह तरह के तकसीम करन दे तौर तरीके इन्हों भांडिया पे होने, इन्हों भांडिया की करिए? सानू तो वह भांडा चाहिए है जेद ये भोजन पे होवे, सभ्य सांझी वाल सदायन तू किसे न दिसे बाहरा जी। ये खुराक है, ये भोजन है जिदे छकते हैं बंदा तृप्त हो जाता है, जिदे छकते हैं बंदा महान हो जाता है। गल किथे दी किथे जा पहुंची, समा हो गया। साहिब गुरु अमरदास जी महाराज का पावन पवित्र वाक आया और महाराज कहिंदे ने मनुख की जिहड़ी मूल कमजोरी है, खास करके इस देश की, अहं हौ मैं, और ये कितने वड्डे पद्धर विच व्यापक है और कितनी वड्डी हानिकारक है। साहिब गुरु अमरदास जी महाराज के बोल आप सरवण करो, क्योंकि समा हो गया, और मैं विस्तार विच मैं समा ना ले जावा। एक दफा प्यार ना लाखो सतनाम। और मरदा ही जा रहा, बचाओ ही नहीं, बीमारी ऐसी जिदा कोई इलाज नहीं किया जा रहा, और इस बीमारी सारी मरते जा रहे, खपते जा रहे, मिटते जा रहे, चाहे कवि, दार्शनिक, फिलोसफर, इस देश के सत्ताधारी, इस देश की आम जनता एन होमे विच ग्रसी हुई। ते होमे खिमा करनी तू नू बर्दाश्त नहीं करता, इस वास्ते होमे ग्रसिया होया बंदा बड़ा जालम होवेगा। और आप सुन के हैरान होवोगे, 200 साल विच हिंसावादियां अंग्रेजा ने इतनी गोली नहीं चलाई जितनी 35 साल विच अहिंसावादियां ने, गांधीवादियां ने चलाई है। इतिहास है थोड़े सामने, आसाम है, त्रिपुरा है, मिजोरम है, कश्मीर है, पंजाब है, केड़ा ऐसा सूबा है जिथे बंदियां नू गोलियां नाल भुल के जो है खत्म नहीं किया गया? ते किन्हां ने किया? गांधीवादियां ने, अहिंसावादियां ने। हद हो गई, अहिंसावादियां ने इतनी वड्डी हिंसा की थी, गांधीवादियां ने इतनी वड्डी हिंसा की थी। ते जिहड़ा गांधी कहिंदा सी बस मैं ते वर्त रख के अहिंसा दे नाल आजादी प्राप्ति करनी है, मैं हिंसा विच विश्वास नहीं रखता, ते पूछ लईए बे तेरी उम्मत क्यों हिंसा विच विश्वास पे रखती? कदम कदम देते खून खराबा, कदम कदम देते हिंसा, किसी थां देते भी ढंग नाल कोई बंदे नूं जीण दी जो है कला नहीं सिखाई गई, ना दिता जांदा है जीवन दा ढंग। इतनी वड्डी हिंसा, इतने वड्डे पद्धर दी हिंसा, इह ते इतिहास है। इह ते जद कोई सियाणा मुताला करेगा کہ 200 سال انگریز رہا اتنی بڑی ہنسا نہیں کی تھی اس نے اور 40 سال چنا گاندھی وادیاں نے اتنی بڑی ہنسا کر دی کنی کروڑ جو ہے وہ انگریز تے پھر انہوں دے قدموں دی خاک بھی نہیں نے اینے وڈے اہنسک نے اتنے وڈے کسائی ہو گئے اور سبھاو ایشول جی بیٹھے مجھے ایک گل چیتے آ گئی کہہ دیا پاوے سما ہو گیا پر میں کہہ دیا میں جد کانپور جانا سی نا تو انہوں میں روز گنگا پار سیر کرنے جاندے سی جو روٹین بن گیا 15 دن میں رہندا سی تے چلو گنگا پار چلدے ہاں تے ادھر سبزہ ہے کھلی جگہ ہے کھلی ہوا ہے تے تھوڑا جہا دماغ فریش ہوندا ہے ادھر چلیے روز جاندے سی تے گنگا پار ایک مندر سی تے ادھے چ بڑا سونا بغیچہ امروداں دا تے اسی اتھے جا بیٹھتے سی کچھ لکھنا ہو پڑھنا ہو سوچنا ہو وچارنا ہو ایک دوجے کی گل اتے گھنٹہ 2 گھنٹہ بیٹھ کے پھر واپس آ جاندے سن ایک دفعہ ایسا ہویا جد میں گیا تے گنگا پار ہوئے نہ وہ بگیچہ سی تے نہ ہی وہ مندر ریت دے ٹبے ہی ٹبے حیرانگی ہوئی مینوں دور دور تک میں انج دیکھا وہ مندر کتھے وہ بگیچہ کتھے اور مینو انج حیرانی ہوئی کدھر میں پہلے سپنا تے نہیں دیکھا سی اس مندر دا اس بگیچے دا اے بھی خیال آوے تے میں پھر نال دینا سارے کول پوچھیا میں کہ اتھے ایک مندر ہوندا سی اتھے ایک بگیچہ ہوندا سی آپاں اتھے بیٹھدے ہوندے سی اور اس مندر وچ ایک اداسی مہاتما سی جے دے نال کدی کدی گفت و شنید ہوندی سی گل بات ہوندی سی اتھے تے کوئی نہیں دکھا دی دیندا بالکل سن اجاڑ مینو کہن لگے گینی جی گنگا ہڑ تے آئی سی بڑی زور دی ہڑ تے تے مندر بھی بہا لے گئی ہے بگیچہ بھی بہا لے گئی تے وہ جڑا اداسی ہے نا وہ ناستک ہو گیا وہ کہندا ہے اے گنگا میں تیری پوجا کردیاں کردیاں تھک گیا تے تو میرا ہی گھر اجاڑ کے رکھ دیتا اے گل مینو اجے تک یاد ہے گنگا بہا کے لے گئی مندر لے گئی بگیچہ لے گئی اسی طریقے نال راجنیتی دے اچھال آندے رہنے ہر دیش دیچ کہ جد اچھال آندے رہنے بڑیاں تباہیاں ہوندیاں رہیاں بڑے خون خرابے بہت کچھ تے میں انگلینڈ دیچ دریائے تھیمز دیکھیا 400 میل دی اس دی لمبائی ہے تے 400 میل تک دومے پاسے بن بنے آیا بن بھئی اے دریا کسے شہر نوں کسے قصبے نوں تباہ نہ کرے اور جو میرے سننے چاہیا پہلے تھیمز دریا ہر سال دے سال قصبے روڑدا سی شہراں نوں تباہ کردا سی کھیتیاں نیست و نابود کردا سی پر ہن اسی 50-60 سال دا اینوں قابو چ کر لیا دوہیں پاسے بن بنا کے 400 میل تک لمبا بن بنا کے سمندر تک ہن اے اچھلدا تے اچھلے پیا پر ساڈا لندن شہر ڈبدا نہیں ہے ہور قصبے ڈبدے نہیں کھیتیاں نیس تو نابود نہیں ہوندیاں اسی تے بن لا لیا تے مینوں خیال آیا اے بندے کنے سیانے نے اپنا دیش بچا لیا دریا دے تغیانی آندی ہے ہڑ تے آندا ہے پر ہن شہر نہیں بیندے پر اے ہور وی انہاں نے مہان سیانپ دکھائی ہے کہ راجنیتی دے وچ وی کوئی ایسا ہڑ نہ آوے کہ لوکاں دیاں خون دیاں ندیاں بہ اٹھن کہ لوکاں دے گھر گھاڑ تباہ ہون برباد ہون انہاں نے راجنیتی نوں وی بن لایا کسی دا حق نہیں کھویا جا سکتا کسی دا حق نہیں ماریا جا سکتا اپنے حق دی طلبی کیتی جا سکتی ہے ہائیڈ پار دے چ میں کھلو گھوم لیا سی اس طرح دے 4-5 مائکروفون لگے ہوئے سٹیج تے کوئی نہیں بیٹھا سی تے اگوں جڑیاں کرسیاں ڈٹھیاں ہوئی سن وہ 3-4 بندے تے نال دے ساتھی نوں میں پوچھ لیا میں کہ اتنے کوئی سبھا ہونی ہے جلسہ ہونا ہے گل کی ہے کہن لگے نہیں یہ گورنمنٹ دی طرفوں انتظام ہے اس پارک دے چ مائکروفون انہوں نے لا کے رکھے ہوئے جس بندے نے گورنمنٹ دے خلاف بولنا ہے کسی افسر دے خلاف بولنا ہے کسی منسٹر دے خلاف بولنا ہے تو یہ گورنمنٹ نے انتظام کر رکھا ہے بھائی وہ بولے تاکہ سانو پتا چلے وہ کی زیادتی ہوئی ہے اگر وہ عدالت چ نہیں جا سکتا اگر کوئی ہور ہیلے تے بہانے وہ نہیں جٹا سکتا ایتھے آ کے 2 بول بولے وہ ویرتھ نہیں جانیں گے وہ باقاعدہ نوٹ کیتا جائے گا اور وہ کھوج کی جائے گی کس نے اس دے زیادتی کی اور کیوں ہوئی ہے وہ کسی پدھر تے بھی بول سکتا ہے اور اگر وہ جھوٹ بھی بول گیا ہے تو وہ مقدمہ نہیں چلے گا میں کہ ہیں حد ہو گئی، کمال گورنمنٹ نے انتظام کیتا ہے میرے خلاف بولو، تے کھما کرنی جڑا خلاف بولے اور جھوٹ بھی بولے گورنمنٹ نے انتظام کیتا ہے، اتھے تے گورنمنٹ نے انتظام کیتا ہے کوئی سچ ہی نہ بولے، بس جڑا بولے این ایس لاؤ باؤ پاؤ جیل ٹھوکو، کتنی وپریت دشا کتنی الٹ دشا، اتھے دریاواں نو بن لایا ہوا ہے دریا قابو دے چنے، اتھے راجنیتی نو بن لایا ہوا ہے کسے دا حق نہیں ماریا جاندا، تے اس دریا اس ملک دے جتنے دریا نے نا کھما کرنی سارے دے آلے دوالے کوئی بن کوئی نہیں، جد ہڑ تے آندے نے اے بہار دے آسام دے ہنے جڑی پچھلیاں برساتاں ہوئی نا تھانوں پتہ ہوے گا کتنی تباہیاں ہوئی بنگال دے مدھے بھارت دے آلے دوالے کوئی بن ہے نہیں، دریا اچھال تے آندے نے، کوئی قصبہ بہا کے لے گئے کوئی شہر بہا کے لے گئے، کھیتیاں نیست تو نابود کر گئے، اتھے دریاواں دے آلے دوالے بن نہیں نے، اتھوں دی پونڈی راجنیتی نو وی کھما کرنی کوئی بن نہیں لگیا، اے وی جد ہڑ تے آوندی اے جویں او گنگا ہڑ تے آئی اداسی دا مندر بہا کے لے گئی، اسی طریقے نال گندی راجنیتی جد ہڑ تے آوندی اے تے اکال تخت نو وی ڈھا کے لنگ جاندی اے،
1: بولے سو نہار
2: او ٹل گور سیویا پہن سو سہج سکھائے نرسن پرسے گرو کا جانم مرن دکھ جائے دی نور ارسوں پرسوں چٹیا تو ڈٹھے سچے پاتشاہ مال جانم جانم دی کٹیا

0: ایک نے دبی آواز اچ ملیشیا چ مینو کیا مسکین جی تسی کہندے سی نا سال بعد تے ہڈیاں بھی نہیں لبن گیا ماس بھی نہیں لبے گا ہوں تے 25-30 سال ہو گئے واقعی ہڈیاں بھی کوئی نہیں ماس بھی پر اس طرح دے سنت پنجاب دے پوجے جا رہے ہیں صرف پنجاب دے بھارت دے کسے ہور پرانت دے چ نہیں تو مینو کہن دے ہونا اس طرح دے اندھ وشواسی سب تو زیادہ اتھے ہی رہے کسی پرانت دے چ نے اس واسطے گرو گرنتھ صاحب دے مقابلے چ اتنے گرو کلگی دردی دین نو ایک پاسے کر کے اپنی دین دے جاندے نے اپنا بانا دے جاندے نے اسی خاموش سب کچھ برداشت کری جاندے ہیں آواز اٹھانی پہ کلگی دھر دے روپ جو انہوں نے دیتا ہے بڑیاں قربانیاں بچیاں کی شہادت ہوئی ہے پتا دی شہادت ہوئی ہے انہوں نے کتنی ٹھوکرا کھا دیا نے یہ باڑا سانا دیتا ہے تو اس باڑے نو برباد کریں اتروان اور اتروا رہے ہیں اور اسی برداشت کر رہے ہیں کیوں سنت جی شراپ دے دیں گے ہوں میں کئی نو کہ میں کہ ہوں تو سنت جی نہیں نہ شراب دین گے ہوں تو شیشے دے چ پائے ہوں تو قبر دے چ پائے نے ہوں تو نہ ڈرو ہوں تو وہ کی زندہ کرن گے سنت جی آپ ہی مر گئے پر نہیں لوکاں دا اندھ وشواس اس طرح کے مرے ہوئے سنتوں کی پھر قبراں پوجن گے مڑیاں پوجن گے پوجتے یہ چلتا ہے धन गुरु गोबिंद सिंह जी महाराज कहते ने पूरन प्रेम प्रतीत सदे व्रत गोर मड़ी मठ भूल न माने मेरा सिख भूल के भी कदर में सजदा ना करे मड़ी में मथा ना टेके पिछले साल मैं इतों टैक्सी की थी जलंधर जाना सी वापस आना सी जिहड़ा ड्राइवर सी उस टैक्सी ड्राइवर मैं वेख के बड़ा खुश होया मैं कि गात्रे किरपान है लंबा दाड़ है मैं कि चले एक गुरमुख है गुरमुख की अपनी वाइब्रेशन होंदी है मनमुख की अपनी वाइब्रेशन होंदी है इत्थों 10-15 किलोमीटर ही असि गए होवांगे पता नहीं एक दरगाह एक कबर आउंदी सी इत्थे खड़ी कर दित्ती गड्डी कहिंदा जैनी जी मैं इस मजार ते मत्था टेक के ना जावां ना मैं गड्डी नहीं चला सकदा मैं कह मैं ते तेनू गुरु नानक का सिख समझिया तेनू तो पता ही नहीं तू मड़िया का पुजारी कबर का पुजारी तू कबर का सिख है हर खेत देखू कबर मिलेगी पंजाब में इतनी किधरे भी नहीं मिलनगिया जितनी कबर की पूजा पंजाब है किसी प्रांत नहीं है ना बंगाल है ना बिहार है ना यूपी इतने है तो मैं कह देना जितने मूर्ख इतने ने शायद बाकी प्रांत च नहीं कबर पूजन मड़िया पूजन पूरन प्रेम प्रतीत सजे व्रत गोड़ मड़ी मठ भूल न मने मेरा सिख भूल के भी ना मने मड़ी विच संत है तो फिर संत मर गया संत ते अपने घर जाता है संत मुए क्या रोइए जो अपने ग्रह जाए रो वो साकत बापरे जो हाटे आड बिकाए कबरों में वह होंगे ने मड़ियों च वह गए जो मर गए हैं अजे भी इतने ही भटकते पे ने जन्म लेने कि जो अपने घर चले गए अपने टिकाने से पहुंच गए वह कबर थोड़ी होंगे कि जेडे हैनी कबर अजे हैनी इतने उन्होंने पूजा करने की की लड़ है जीवदियां जी जिसकी सुरत परमात्मा जुड़ी हुई है वह पूजनीक है कि जीवदिया जीवी जो मुरदे की तरह सी तो फिर उसकी मड़ी बन गई तो उसे भी पूजी जाते हैं एक बहुत वड्डे पद्धर की अग्ञानता है महाराज इतने कहते हैं जितना हार सिंगार संवार तन संवार शिंगार है और जितना बाल का अडंबर है यह सब इस तरह है जिमें मुरदे का शिंगार हो जिमें मुरदा शिंगारिया गया हाँ जी
1: ਰਹਾਲ ਤਾਏ ਤਾਏ ਕਿਰਪਨ ਫਰਮ ਕੀ ਨੂੰ ਇਕੱਤਰ ਕਰੀ ਹੈ ਮਾਇਆ
0: ਮਾਇਆ ਬਹੁਤੀ ਇਕੱਤਰਤਾ ਕਿਰਪਨ ਹੋਏ ਬਿਨਾਂ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦੀ ਬਹੁਤ ਚੋਟੀ ਦਾ ਧਨਾਗ ਹੈ ਤੋ ਕਿਰਪਨ ਹੋਵੇਗਾ ਸ਼ੋਮ ਹੋਵੇਗਾ ਫਰਾਗ ਦਿਲ ਬੰਦੇ ਕੋਲ ਬਹੁਤਾ ਧਨ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦਾ شاید دس من تو بھی ود کڈیا تے اپنے سکھ تے بھی زیادہ خرچ کرے زیادہ خرچ کرے کرپن نہ اپنے سکھ تے خرچ کردا ہے نہ پروار دیاں لوڑاں پوریاں کردا ہے صرف دن دے انبار لاندا ہے کیونکہ دھن بھگوان تے دھن لئی محنت بڑی کردا ہے مشقت بڑی کردا ہے دھن ورتن لئی نہیں دھن جمع کرن لئی ایسا شون پھر دسمند نہیں کٹ سکتا فراغ دل نہیں ہے میں ایک دن پرارتھنا پڑھ رہا سی شیخ سادی دی کہندے نے پرارتھنا دے وچ خدا پرگٹ ہویا ایسا شیخ سادی لکھ دین تے خدا نے مینوں آکھیا میں کچھ دیوا او تیری لوڑ نہ ہوئے تو انج کر تو آپ ہی منگ لے تے میں تینوں دے دیا پتا شیخ سادی نے کی چوٹ کیتی ہے رب تے بھی چوٹ کیتی ہے کہندا ربا بھگتاں نوں تیرے سبھا دا پتا ہے سنساری جو کچھ منگدے نے تو دے دینا ہے بھگت تڑپ تڑپ کے بھی منگدے نے تو دیندا ہے دیندا لمبی چوڑی حقائق حقائق کہندے نے کہانی نو وہ حقائق وچ لکھدا ہے رب نے اے آکھیا فقیرہ الزام تے بعد میرے کری تو دوشی تے مینو بعد دے ٹھہراویں جب تو منگے تے میں دیواں تو منگیا نہیں تے پہلے ہی میرے تے الزام لا دیتا ہے جو فقیر منگدے نے تو دیندا نہیں تے جو دنیا دار منگدے نے تو دینے نہ جھولیاں بھر دیندا جا جا پھر آپ ہی کہندا اگے فقیر کہندا دنیا داراں دیاں جھولیاں بھر جاندیاں نے او تیرا کھیڑا چھڈ دیندے نے تے انہاں وستواں نال فقیر تیرا کھیڑا چھڈ دے لے شاید تینوں فقیراں دی اصلیت دا پتہ ہے پھر کہیں تو فقیراں نوں نہیں دیندا فقیر جو کچھ منگدے نے نہیں دیندا تو خدا نے آکھیا ہوں لمبی چوڑی گل چھڈ ہن تو منگ تے میں تینوں دین لگا منگ اے شیخ سادی منگدا ہے گلستان دا بول ہے کہ سفلا خدا بند ہستی مباش جو کمین بندہ ہے جو کرپن بندہ ہے جو ہوچھا بندہ ہے انہوں کدی چوٹی دا دھنمان نہ بنائیں نہ بنائیں انہوں لمبی چوڑی محل ماریاں پدارتھان دا مالک نہ بنائیں جو کمین بندہ ہے ہوچھا بندہ ہے کرپن بندہ ہے شون بندہ ہے اے میرے مولا اے بھی جوڑی کدی بہتا دھن نہ پائیں صرف گزارا مت کہ سفلا خداوند ہستی مباش جوان مرد راتند دستی مباش تے جڑا فراغ دل ہے او دی جھولی ہر وقت بھری رکھیں بھری رکھ شیخ سادی کہنے نے میں منگیا تے خدا نے بوئے ہی بند کر دیتے چلا گیا کہندا اجے تک جواب دی اڈیک پیا کردا کبھی گردن تے کہندے نے تو اس واسطے بھگتاں نوں فقیراں نوں چوٹی دا دھناڈ نہیں بناندا کیونکہ گردن کہندے نے تو پربھو مینوں کدھرے کبیر بنا دیویں نا ونڈن والا یا بشنو دا عہدہ دے دیویں تے میں تے سرے جڑے تو مٹھیا اور سیمت بھنڈارے دیتے نے میں تے بھی خالی کر دینے تینوں ہور پانے پینے تینوں ہور بھنڈارے بھرنے پینے گے گردر تے انج کہندا ہے چھوٹی دے دھناڑ سنت مہنت کدھر پہ جانا سنت نے کرپن اکتر کری ہے مایا کرپن پھر لڑائیاں جھگڑے ہون گے گولیاں چلن گے اسی دن تے ایک ایک संत गुजर लै तो करोड़ करोड़ रुपया बैंकों च पे आंदा फिर चेले लड़ते हैं झगड़ते हैं। मैं ऐसा देखे खैर महाराज कहने बड़ी तावना बड़ी मेहनत ये किरपन बड़ी मेहनत करता है ये शौम बड़ी मेहनत करता है क्योंकि धन उसका भगवान है तो बड़ा धन इकट्ठा किया इसने बड़ी माया इकट्ठी की। हाँ जी
1: दान पुन नहीं संतन सेवा कित ही काज ना आया
0: ना दसवंध कटदा ना दान ना पुन ना संतान की सेवा धन किसे कम नहीं आया किसे कम नहीं आया बस सिर्फ जमा करके ही रखे जमा करके ही रखे है ये किरपन इस तरह अपनी जिंदगी बतीत कर रहे। हाँ जी
1: पारो आप फरन सवारी से जाम खाट बनाया
0: हूं एक होर उदाहरण दिता मेरे पातशाह ने लक्ष्य न समझे बिना लक्ष्य प्राप्त किए बिना जीवन इस तरह है जिन्हें किसी सुहागण ने कामण ने तन बड़ा शिंगारिया है सेजा बड़ी शिंगारी है बड़ा भारी हार शिंगार किया है ते पति के घर रह कोई नहीं अक्सर स्त्रियां संसार में दिखाने वास्ते हार शिंगार कर दिया अजोका माहौल तो ऐसा हो गया इस तरह का हो गया वातावरण इस तरह का हो गया। इस संबंध एक घटना मैंने याद आती है भगत कबीर का श्लोक है कबीर दे कोल कबीर दे चेले आए ते कहन लगे भगत जी शिवरात्रि का बड़ा वड्डा मेला लगे ते वेखण लई सिकंदर लोधी की बेगम भी आई है वह भी देख के गई है बड़े कीमती रथ दे च बैठ के आई पर जेड़े कपड़े उसने पाए सारे जर्रीदार ते उदे च हीरे ते मोती जड़त कपड़ियां दे नीलम जड़त मोती जड़त ते सारा उदे च जर्री दा कम जर्री कहने सोने ने सोने दियां तारां नाल सिलाई हो इतनी कीमती पोशाक ते कबीर कहने ठीक है पर तुसी कहना की चाहते हो कहने कहना यह चाहते हैं जड़ी पनहारी है ना गंगा तो पानी भर के लिया है रोज ते सारा दिन सतसंगिया पिला है सारा दिन ये कपड़े पाटे हुए लीर लीर कई थावां ते इसने सीते रब बड़ा अन्याय करता है ये रब दे मार्ग ते चलन वाली श्वास श्वास नाम जपण वाली ये कपड़े ते तो सिकंदर लोदी जालम बादशाह ते फिर उसकी ये बेगम ये सिकंदर लोदी खुदा शनास नहीं तेरी बेगम कितों आनी तो दे कपड़े ये खुदा इंसाफ नहीं करता एक नू इतने कीमती कपड़े इतने कीमती कपड़े जो प्रभु दे मार्ग ते चल रही नहीं कि जो चल रही है प्रभु दे मार्ग ते उसकी यह हालत। इस संबंध में दो श्लोक भगत कबीर ने उच्चारण किए हैं आप जी के सामने रखा पहला कबीर हैंगे बाहन सघन घन छत्रपति की नार मन लेने छत्रपति बादशाह की बेगम है स्त्री है उदे घर हाथी ने कौड़े ने उदे तन दे कपड़े बड़े कीमती ने विशाल ने कपड़े दे राही गुनाह है। कबीर हैंगो बाहन सगन घन छत्रपति की नार मन दे आ छत्रपति राजे की स्त्री है ये घर हाथी घोड़े ने सोना चांदी है नीलम है मोती ने हीरे ने बथेरा कुछ है और वो कपड़े बड़े कीमती ने सुंदर ने कबीर हैंगे बाहन सगन घर छत्रपति की नार पर तासो कुटंतर ना पूजे हर जन की पनिहार। वो जो हरि जन की पनहारी है सारा दिन हरि दे भगतां नूं पानी पिलांदी है, उहदे जिहड़े कपड़े ने उहदे सामने सिकंदर लोधी दी बेगम दे कपड़े कौड़ियों भी खोटे ने, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं। हुण चेले कहण लगे भगत जी असी थानू दस्या ना कपड़े हैं जर्री नाल से ले आए ने, जर्री दा काम है, नीलम ते मोती जड़त ने, हीरे जड़त ने, तुसी एवें ही कह दिता वह कपड़े कुछ नहीं और बेगम कुछ नहीं। ए पनहारी एदी महिमा गायन कर दिती, एदे चीतड़िया की महिमा गायन कर दिती। हुण कबीर दूसरे श्लोक च कहिंदे ने सुनो मेरे को, कबीर निरप नारी क्यों निंदी है, मैं इस राजे की स्त्री नूं क्यों भंडिया है, क्यों निंदा कीती है, मैं इसनों क्यों फटकारा है, क्यों नीवा आख्या। कबीर निरप नारी क्यों निंदी है, क्यों हर चेरी को मान, ये जो हरी दी चेली है हरी दी पनहारन है, मैं इसनों मान क्यों दिता है इतना, और उस ते फिटकार क्यों पाइए इतने। कबीर निरप नारी क्यों निंदी है, क्यों हर चेरी को मान, ओ मांग सवारे दिखे को ए सिमरे हरी ना। उहदे कीमती कपड़ियां विच हंकार है, वाशना है, इहदे चीथड़ियां विच प्रभु दा नाम है, हरी दा नाम है। मैं इन्हां चीथड़ियां नूं नमस्कार करदा, हरी दा नाम है। उत्थे ते हंकार है, नुमाइश है, वाशना है। इसनूं भगत कबीर जी इंज कहिंदे ने, वेद पढ़े पढ़ पंडित मूए रूप देख देख नारी। लोकी किस तरह अपना समा बतीत करते हैं, जिंदगी गवांदे हैं, बस वेद पढ़ते रह गए, वेदां दे विच जो कुछ है वह होण दी कोशिश ना कीती। इन्हूं इकबाल कहिंदे ने, तुझे किताब से फरोग नहीं कि तू किताबे हुआ है साहिब दे किताब नहीं। फिर मैं पंक्तियां थोड़े सामने रखने लगा, फारसी नुमा उर्दू। तुझे किताब से फरोग नहीं के तू किताब हां है साहिब दे किताब नहीं। तू किताब नू पढ़ने वाला है, किताब दे विच जो कुछ है वो तू नहीं है। तू कुरान नू पढ़ने वाला है, कुरान विच जो कुछ है वो तू नहीं। तू वेदां नू पढ़ने वाला है, वेदों के विच जो कुछ है वह तो नहीं। तू सिर्फ बाणी का पाठ करने वाला है, बाणी जिस दुनिया की गल कर दी है उस दुनिया का वासी तो नहीं, वो तेरे विच नहीं। मुर गए पंडित सिर्फ वेद पढ़ पढ़ के, वेदों के जो कुछ है वह होने की कोशिश ही ना की। रूप देख देख नारी, दो दफा शब्द वरते हैं, रूप पहले अपना देखना, शेष च बड़ा टाइम जाया करना फिर दिखाना, इसे च स्त्रियां खप गई। कबीर इंज कह रहे, इसे च स्त्री जात खप गई, इसे च स्त्री जात ने अपना समा बर्बाद किया, इसे दे ची अपनी जिंदगी गवाई। रूप देख देख नारी, अपना रूप शीशे च देख देख के फिर जगत नू दिखा दिखा के जिंदगी बर्बाद की थी स्त्री ने, औरत ने। धन गुरु अर्जन देव जी महाराज कहते ने, बड़ा श्रृंगार किया, तन बड़ा संवारिया, कपड़े बड़े सुंदर पहने, गहना गट्टा बहुत, पति है कोई नहीं करते। तो हम पूछो सारा हार श्रृंगार कह दे रही तो होंगे ही पति नहीं। इतों ही पता चलता है ये बहुत कुछ दिखाने वास्ते होंगे, दिखाने वास्ते। मैं तो कई दफा ऐसा देखे घर देते डरावणियां जीव बनिया रहा, पर बाहर निकलन तो पता नहीं आसमान दियां परियां आ जा, मैं कह देना घर देख बोतणियां बनिया रहा। ਇਹਦਾ ਮਤਲਬ ਹੈ ਪਰੀ ਹੋਣਾ ਜਗਤ ਨੂੰ ਦਿਖਾਉਣਾ ਹੈ ਤੇ ਪੋਤਣੀ ਆਉਣਾ ਕਰਦੇ ਵਾਸਤੇ ਇਹ ਕਰਦੇ ਵਾਸਤੇ ਇਹ ਕਰਦੇ ਵਾਸਤੇ ਮਾਫ਼ ਕਰ ਦੇਣਾ ਮੈਂ ਆਪ ਗ੍ਰਸਤੀਆਂ ਕਹੋ ਗਏ ਗੱਲ ਵਧਾ ਕੇ ਕੀਤੀ ਹੈ ਪਰ ਮੈਨੂੰ ਇਹ ਪ੍ਰਮਾਣ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਨਾ ਦਿੰਦੇ ਫਿਰ ਇਤਨੀ ਕਹਿਣ ਦੀ ਹਿੰਮਤ ਨਹੀਂ ਸੀ ਬੜਾ ਸ਼ਿੰਗਾਰ ਕੀਤਾ ਹੈ ਬੜੇ ਕੱਪੜੇ ਪਹਿਨੇ ਨੇ ਬੜੇ ਗਹਿਣੇ ਪਹਿਨੇ ਨੇ ਪਤੀ ਤੇ ਹੈ ਕੋਈ ਨਹੀਂ ਇੱਕ ਤੇ ਸੁਆਗਣ ਪਤੀ ਹੈ ਕੋਈ ਨਹੀਂ ਦੂਜਾ ਇੱਕ ਹੋਰ ਉਦਾਹਰਣ ਕਬੀਰ ਦਿੰਦੇ ਨੇ ਕੁਆਰ ਕੰਨਿਆ ਜੈਸੇ ਕਰਤ ਸ਼ਿੰਗਾਰਾ ਕਿਉਂ ਰਲਿਆ ਮਾਨੇ ਬਾਗ ਬਸਾ ਇੱਕ ਦੂਜਾ ਉਦਾਹਰਣ ਵੀ ਦਿੰਦੇ ਨੇ ਤਾਂ ਫਿਰ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਰ ਆਵਰਨ ਸਵਾਰੀ ਸੇਜਾ ਕਾਮਣ ਥਾਟ ਬਣਾਇਆ ਕੇਸ ਸਵਾਰੇ ਤਨ ਤੇ ਸੁੰਦਰ ਕੱਪੜੇ ਪਹਿਨੇ ਗਹਿਣਾ ਪਹਿਨਿਆ ਜਿਤਨਾ ਹਾਰ ਸ਼ਿੰਗਾਰ ਸੀ ਉਸ ਨਾਲ ਆਪਣੇ ਤਨ ਨੂੰ ਸਵਾਰਿਆ ਹਾਂਜੀ
1: ਸੰਗ ਨਾ ਪਾਇਓ ਆਪਣੇ ਭਰਤੇ ਪੇਖ ਪੇਖ ਦੁੱਖ ਪਾਇਆ
0: ਕੋਲ ਪਤੀ ਨੂੰ ਪ੍ਰਾਪਤ ਨਹੀਂ ਕੀਤਾ ਪਤੀ ਹੈ ਕੋਈ ਨਹੀਂ ਤਾਂ ਹੁਣ ਸ਼ਿੰਗਾਰ ਤਨ ਦਾ ਭਾਰ ਬਣ ਗਿਆ ਹੁਣ ਸ਼ਿੰਗਾਰ ਤਨ ਦਾ ਬੋਝ ਬਣ ਗਿਆ ਸਾਰੇ ਪਦਾਰਥ ਧਨ ਸੰਪਦਾ ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਸਾਰੇ ਸੁੱਖ ਉਸ ਲਈ ਬੋਝ ਆਉਂਦੇ ਨੇ ਬੋਝ ਉਠਾਉਂਦੇ ਨੇ ਢਾਉਂਦਾ ਪਿਆ ਜਿਹਦੇ ਹਿਰਦੇ ਚ ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਨਾਮ ਮਿਲੇਗਾ ਈਸ਼ਵਰ ਦੀ ਭਗਤੀ ਨਹੀਂ ਹੈ ਬਸ ਇੱਕ ਬੋਝ ਚੁੱਕੀ ਫਿਰਦਾ ਬੜੀ ਚਿੰਤਾ ਬੜੀ ਚਿੰਤਾ ਜਿਸ ਗ੍ਰਹਿ ਬਹੁਤੀ ਤਿਸ ਗ੍ਰਹਿ ਚਿੰਤਾ ਬੜੀਆਂ ਮੈਲ ਮਾਰੀਆਂ ਬੜੀਆਂ ਧਨ ਸੰਪਦਾ ਬੜੇ ਗਹਿਣੇ ਗੱਠੇ ਇਹ ਸਿਰ ਤੇ ਬੋਝ ਚੁੱਕੀ ਫਿਰਦਾ ਭਾਰ ਚੁੱਕੀ ਫਿਰਦਾ ਕਿਉਂਕਿ ਹਿਰਦਾ ਚਿੰਤਨ ਤੋਂ ਖਾਲੀ ਹੈ ਹਿਰਦੇ ਚ ਚਿੰਤਾ ਹੀ ਚਿੰਤਾ ਹੈ ਚਿੰਤਾ ਹੀ ਚਿੰਤਾ ਹੈ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਦੁੱਖ ਮਹਿਸੂਸ ਹੋਇਆ ਕਿਉਂਕਿ ਜਿਸ ਲਈ ਹਾਰ ਸ਼ਿੰਗਾਰ ਸੀ ਇਹ ਤੇ ਸਾਰੇ ਸਾਧਨ ਸਨ ਪਦਾਰਥ ਪਰਿਵਾਰ ਧਨ ਸੰਪਦਾ ਲਕਸ਼ ਤੇ ਪਰਮਾਤਮਾ ਸੀ ਉਹ ਤੇ ਹੈ ਕੋਈ ਨਹੀਂ ਤੋ ਫਿਰ ਪੇਖ ਪੇਖ ਦੁੱਖ ਪਾਇਆ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ਵੇਖਿਆ ਤਾਂ ਵੀ ਦੁੱਖ ਧਨ ਸੰਪਦਾ ਨੂੰ ਵੇਖਿਆ ਤਾਂ ਵੀ ਦੁੱਖ ਮਹਿਲ ਮਾੜੀਆਂ ਨੂੰ ਦੇਖਿਆ ਤਾਂ ਵੀ ਹੈ ਦੁੱਖ ਕਿਉਂਕਿ ਸਖਣੀਆਂ ਨੇ ਸਾਰੀਆਂ ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਨਾਮ ਪ੍ਰਭੂ ਦੀ ਬੰਦਗੀ ਹੈ ਹੀ ਨਹੀਂ ਹਾਂਜੀ
1: ਸਾਰੋ ਦਿਵਸ ਮਜ਼ਦੂਰੀ ਕਰਤਾ ਤੁਹੋ ਮੁਸਲਾਇਆ
0: ਸਾਰਾ ਦਿਨ ਮਿਹਨਤ ਕੀਤੀ ਕਿ ਸੁੱਖ ਕੋ ਮੌਲੀ ਲਾਏ ਮੌਲੀ ਦੇ ਪੀਸਣਾ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ ਮੁਗਦਰ ਦੇ ਨਾਲ ਤੇ ਘਰ ਕੀ ਲਿਆਇਆ ਛਿਲਕੇ ਛਰਾਇਆ ਛਿਲਕੇ ਚਾਵਲ ਨਹੀਂ ਛਿਲਕੇ ਇਤਨੀ ਮਿਹਨਤ ਕੀਤੀ ਤੇ ਪ੍ਰਾਪਤ ਕੀ ਹੋਇਆ ਛਿਲਕੇ ਇਹੀ ਜੋ ਹੈ ਘਰ ਦੇ ਚਲੇ ਆਇਆ ਤੇ ਹੁਣ ਛਿਲਕਿਆਂ ਨਾਲ ਕੀ ਹੋਵੇਗਾ ਈਸ਼ਵਰ ਦੇ ਨਾਮ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਜੋ ਕੁਛ ਵੀ ਮਨੁੱਖ ਲਿਆਇਆ ਆਪਣੇ ਕੋਲ ਜਮ੍ਹਾਂ ਕੀਤਾ ਸਭ ਛਿਲਕੇ ਹੀ ਛਿਲਕੇ ਨੇ ਛਰਾਇਆ ਹੀ ਹੈ ਤੁੱਖ ਹੀ ਹੈ ਇਹ ਦਾਣੇ ਨਹੀਂ ਨੇ ਜਿਸਨੇ ਪੇਟ ਭਰਨਾ ਸੀ ਜਿਸਨੇ ਭੁੱਖ ਮਿਟਾਉਣੀ ਸੀ ਇਹ ਤੇ ਤੁੱਖ ਨੇ ਇਹ ਤੇ ਛਿਲਕੇ ਹੀ ਛਿਲਕੇ ਨੇ ਹਾਂਜੀ
1: ਫੇਰ ਭਇਓ ਬੇਦਾਰੀ ਨਿਆਈ ਘਰ ਕਾ ਕਾਮ ਨਾ ਆਇਆ
0: ਜਿਵੇਂ ਬੇਗਾਰੀ ਦੇ ਸਿਰ ਦੇ ਉੱਤੇ ਪੁਰਾਣਾ ਜ਼ਮਾਨਾ ਆਉਂਦਾ ਸੀ ਨਾ ਸਿੱਕੇ ਆਉਂਦੇ ਸਨ ਤਾਂਬੇ ਦੇ ਸਿੱਕੇ ਲੋਹੇ ਦੇ ਸਿੱਕੇ ਚਾਂਦੀ ਦੇ ਸਿੱਕੇ ਸੋਨੇ ਦੇ ਸਿੱਕੇ ਧਨਾਢ ਲੋਕ ਸਿੱਕਿਆਂ ਦੀ ਪੰਡ ਵਜ਼ਨੀ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ ਬੜੀ ਭਾਰੀ ਹੋ ਜਾਂਦੀ ਇੱਕ ਜਗ੍ਹਾ ਤੋਂ ਦੂਸਰੀ ਜਗ੍ਹਾ ਪਹੁੰਚਾਉਣੀ ਹੋਵੇ ਤਾਂ ਫਿਰ ਮਜ਼ਦੂਰ ਲੱਭਦੇ ਸਨ ਤੇ ਮਜ਼ਦੂਰ ਦੇ ਸਿਰ ਤੇ ਉਹ ਪੰਡ ਰੱਖ ਦੇਣੀ ਲੱਖਾਂ ਰੁਪਏ ਦੀ ਬੋਝ ਥੱਲੇ ਉਹ ਦਬਿਆ ਜਾ ਰਿਹਾ ਪਰ ਲੱਖਾਂ ਦੇ ਚੋਂ ਇੱਕ ਦਮੜੀ ਵੀ ਉਸਦੀ ਕੋਈ ਨਹੀਂ ਉਹਦੀ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਉਂਝ ਸਿਰ ਦੇ ਉੱਤੇ ਲੱਖਾਂ ਨੇ ਪਰ ਮਲਕੀਅਤ ਇੱਕ ਦੀ ਵੀ ਨਹੀਂ ਇੱਕ ਦੀ ਵੀ ਨਹੀਂ ਬੋਝ ਹੈ ਪਰਿਵਾਰ ਦਾ ਪਦਾਰਥਾਂ ਦਾ ਧਨ ਸੰਪਦਾ ਦਾ ਚੁੱਕਿਆ ਹੋਇਆ ਅੰਤਿਮ ਸਮੇਂ ਪੱਲੇ ਇੱਕ ਦੇਲਾ ਵੀ ਨਹੀਂ ਪੈਂਦਾ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਸਾਰੀ ਬੇਗਾਰ ਇਕੱਠੀ ਕੀਤੀ ਸਾਰਾ ਸਿਰ ਦਾ ਬੋਝ ਜੋ ਹੈ ਇਕੱਠਾ ਕੀਤਾ ਹਾਂ ਸਿਰ ਦੇ ਉੱਤੇ ਕਿਧਰੇ ਧਨ ਦੀ ਪੰਡ ਵੱਧਦੀ ਜਾਏ ਤੇ ਹਿਰਦੇ ਵਿੱਚ ਧਰਮ ਵੱਧਦਾ ਜਾਏ ਤਾਂ ਫਿਰ ਬੈਲੈਂਸ ਬਰਾਬਰ ਰਹਿੰਦਾ फिर तो बैलेंस बराबर है, संतुलन बराबर है। तो हिरदे च धर्म है कोई नहीं, सिर दे ते धन दी पंड वध गई है। महाराज कहिंदे ने बेगार है, जिस दिन तन नहीं रहेगा पंड भी इत्थे रह जाएगी अकाली जाएगी। तो बेगार सी तेने सिर का बोझ इसने चुकया, एवं निकमी चिंता सहेड़ी।
1: हाँ जी, भयो आनंद रहो जाको प्रभु को इस हिरदा नाम वसाया।
0: जिन्होंने पूर्वले कर्म प्रालभन अनुसार प्रभु की जिन्हों के अनुकंपा हो गई, कृपा हो गई, करुणा हो गई, उन्होंने अपने हिरदे दे प्रभु का नाम वसाया, उन्हों थां दिते। हाँ जी,
1: सार संगत का पाछा परे आओ जन नानक हर रस पाया।
0: ऐसा मनुख जिस ते कृपा हो गई, रहमत हो गई, ये सारी कृपा ये सारी रहमत उन्हों सत्संग देचों प्राप्त होई, साधु की संगत देचों प्राप्त होई, गुरु की संगत देचों प्राप्त होई, और हिरदे च नाम वसाया ते सुख दे घर की प्राप्ति हो गई। सुख का घर केवल परमात्मा है, परमात्मा लक्ष्य है, बाकी सब साधन ने। जिस जिसने भी साधन नू लक्ष्य बना दिता है, जिंदगी सारी तड़पदिया ते रोंदियां ही लंघदी है। सतसंग का यह फल है कि असी जीवन का लक्ष्य परमात्मा नू बना सकीए, ईश्वर नू बना सकीए। इतनी सेवा प्रवान करनी। अज रात का भी समागम है, सरदार जसपाल सिंह जी कंडा 250 अजीत नगर सुल्तान मिंड रोड 250 अजीत नगर। ये सारे जथे कीर्तन करेंगे, दास कथा भी करेगा। समूह संगत लई गुरु के लंगर का भी इंतजाम है, 7 तो लैके 10 बजे तक यह समागम चलेगा। 8 तो 9 दास हाजरी भरेगा। इस तरह बाकी सारे जथे प्रचारक से नाल आए हुए कवि सज्जन थानू कवितावां नाल कीर्तन नाल विचारां नाल निहाल करनगे। जिन्हां कोल समा होवे पहुंचण दी कृपालता करनी। 250 अजीत नगर। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतह।
2: गुरु नानक देव जी महाराज का जीवन बहुपक्षी है। उंज ते हर व्यक्ति अपनी जिंदगी का कुछ हिस्सा समाजिक रखता है, धार्मिक रखता है, और जीवन दे कुछ आधार राजनीतिक ने। जीवन इन्हां तिन्हां बनेरियां दे चों ही लंघदा है, और ये तीन मजबूत चाहिए ने, महान चाहिए ने। रहबरी पुरुष, धार्मिक इंसान, पैगंबरी पुरुष असी उसनू कहिंदे हां जिस दे जीवन दे ये तिन्ने पहलू उसारू होवन और संसार नू प्रेरणा देण वाले होवन, आनंद ते सुख शांति वंडण वाले होवन। नानक नाम जापदा है ए इस देश दी भाषा दे चों नहीं आया है, अगमी आया है, अनाहत तो आया है, परमात्मा तो आया है। संस्कृत व्याकरण दे ज्ञानी नानक दे अर्थ इंज करदे ने, ना अनेक, जे दे च अनेकता नहीं, जिस दे च दूजी गल नहीं, जिस दे च कोई दुबदा नहीं, जो एक दी गल करदा है, एक नू सुनदा है, एक नू वेखदा है, एक नू सोचदा है, और एक दी ही करदा है, एक नू सुपनियां दे च लियांदा है, एक दी ही झलक जागृत अवस्था दे च देखदा है, जेदा उपदेश एक दा है, जेदा संदेश एक दा है, उनू कहिंदे ने नानक, ना अनेक, जेदे च अनेकता है ही नहीं। गुरु नानक देव जी महाराज का कलाम भी एके तो शुरू होंदा है। ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਪਹਿਲਾ ਅਕਸ਼ਰ ਇੱਕ ਹੈ ਤੇ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਸਾਰੀ ਵਿਚਾਰਧਾਰਾ ਇੱਕ ਦੇ ਆਲੇ ਦੁਆਲੇ ਘੁੰਮਦੀ ਹੈ।